ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: चला निरोगी धाराशी उघडूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेअंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65. आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो. अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आयुष्यामध्ये पुढे जात असताना त्यांचा जो जीवन प्रवास असतो तोच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो. आणि याच पद्धतीनं आज आपण जाणून घेणार आहोत श्री संदेश देशपांडे यांचा जीवन प्रवास. ते 2003 साली तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेले आहेत. मूळतः राहणारे ते छत्रपती संभाजीनगरचे आहेत. सध्या पुणे इथे स्थायिक झालेले आहेत. त्यांचं BA प्रोडक्शनमधून पासआउट झालेलं आहे आणि ते सध्या आता जर्मन कंपनीमध्ये पुण्यामध्ये कार्यरत आहेत. संदेशजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये.
2: धन्यवाद तुमचे. हॅलो तेरणा.
1: संदेशजी, आता सर्वप्रथम तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आपण 2003 मध्ये पासआउट झालेला आहात आणि आता 2023 सुरू आहे, तर आपण पहिल्यांदाच कॉलेजमध्ये येत आहे की कसं आहे?
2: ज्यावेळी मी पासआउट झालो त्यानंतर मी आता फर्स्ट टाइमच कॉलेजमध्ये आलो. माझं कॉलेज पाहण्याची संधी मला मिळाली, एकदम चांगलं वाटलं. बऱ्याच जवळपास हा 20 वर्षांचा कालावधी आहे, तर 20 वर्षांनंतर परत एकदा कॉलेजमध्ये येऊन त्या जुन्या आठवणी सगळ्या जागा झालेल्या आहेत.
1: अच्छा, फ्लॅशबॅक मध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टीतल्या कॅम्पसमध्ये आठवत असणार आहेत.
2: नक्कीच नक्कीच.
1: सध्या तुम्ही प्रेझेंट मध्ये का पास्ट मध्ये?
2: मी पास्ट मध्ये आहे. मी रिलेट करतोय की सध्या जे बदल दिसतायत मला आणि मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी जे होतं माझ्या आजूबाजूला, तर त्यांना मी रिलेट करतोय. बऱ्याच सारे नवीन गोष्टी दिसतायत, बरेच सारे चेंजेस दिसतायत, बरेच सारे ऍडिशन दिसतायत इथे, तर खूप चांगलं वाटतंय. म्हणजे हा जो म्हणजे ही जी फिलिंग आहे नक्की शब्दामध्ये व्यक्त करता न येण्यासारखी आहे, खूप छान वाटतंय.
1: 2003 कालावधीतले बरेचसे लोक पण आठवत असणार, तुमचे फ्रेंड सर्कल आठवत असणार, तुमचे लेक्चर्स आठवत असणार, तो नेमका ती कशी जर्नी होती ते सांग.
2: सी आमच्या वेळी असं होतं की मेकॅनिकल आणि प्रोडक्शन ह्या दोन बॅचेस होत्या ज्या एक सोबत राहायच्या, कारण सिलेबस आणि कोर्स सेम होता, त्यामुळे अप टू बी सगळ्यांचं म्हणजे क्लासेस सेम राहायचे. तर जो मित्रांचं एकदम क्लोज असोसिएशन होतं आमचं, आणि आताही त्यातले बरेचसे मित्र पुण्यामध्ये आहेत, काही मित्र अब्रॉडला आहेत. बट सध्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये जे आपल्याला व्हॉट्सअप आहे किंवा फेसबुक आहे, इन्स्टा आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांशी टच आहे, बरेचसे ग्रुप फॉर्म झालेले आहेत आणि प्रत्येकाबद्दल बऱ्यापैकी अपडेट आहे. काही मित्र थोडेसे दूर गेले म्हणजे नाही त्यांच्याबद्दल माहिती, बट बरेचसे जे आहेत ते आहेत कनेक्ट मध्ये आहेत. अच्छा, तो एक चांगला भाग आहे.
1: अच्छा, तर सगळ्यात अगोदर तर असा आहे की तुम्ही साधारणतः 20 वर्षांनंतर परत एकदा कॉलेजमध्ये येत आहात. तर 2003 वेळेस तुम्ही तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड कशी केली होती, तुम्हाला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा माहिती कशी झाली होती त्याच्या अगोदर ऍडमिशनचा रिगार्डिंग?
2: ओके, सी ज्यावेळी माझा डिप्लोमा पूर्ण झाला होता त्यावेळी मुंबई बोर्डातून याचं रिझल्ट यायचं आणि सेंट्रलाइज प्रोसेस होती इंजिनिअरिंगची, आणि मेरिट बेसिसवरती सेंट्रलाइज प्रोसेसमध्ये कॉलेजचे ऑप्शन्स मिळायचे. तर मला त्यावेळी जे ऑप्शन्स मिळाले होते तर त्याच्यामध्ये मी ग्रेडेशन चेक केलं होतं. तेरणाचं ग्रेड त्यावेळी ए ग्रेड होता कॉलेजचा, आणि डेफिनेटली इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॉलेजची जी इन्फॉर्मेशन होती की कॉलेजचे जे प्रोफेसर्स होते आणि जे पासआउटचे स्टुडंट होते त्यांच्याबद्दल थोडंसं रिसर्च केल्यानंतर असं कळालं की द क्वालिटी इज एक्स्ट्रीमली गुड, सो आय शुड गो फॉर दिस कॉलेज. तर जे ऑप्शन होते माझ्यासमोर, मे बी उदगीरचं कॉलेज असेल किंवा लातूरचं असेल, सोलापूरचं असेल, तर त्यापैकी मला असं वाटलं की ग्रेड आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बेसवरती तेरणाला निवडायला पाहिजे, त्यामुळे मी हे कॉलेज निवडलं.
1: तुमचा अंबाजोगाईला पॉलिटेक्निक झालेला असं तुम्ही म्हटलं.
2: येस,
1: तर त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला इथं ऍडमिशन घेतलं आणि मग इथे आल्यानंतर तुम्हाला इथला सगळा कॅम्पस पाहून, त्या काळामध्ये 2000 साधारणतः आपलं 1 ऍडमिशन झालेलं असणार आहे, तर त्या काळामध्ये तुम्हाला कसं वाटलं इथल्या कॅम्पसमध्ये व्हिजिट करून, तुम्हाला वाटलं की तुमचे ड्रीम्स कम्प्लीट होतील?
2: सी त्यावेळी असं होतं की मी डिप्लोमा केल्यामुळे मला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळालं, मला फर्स्ट इयर करायची गरज नाही पडली, आणि कॅम्पस पाहिल्यानंतर मला कॅम्पस हा खूप ह्यूज वाटला. बिकॉज जसं आता आहे की मेकॅनिकल आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट बॅक साईडला होते, म्हणजे मेन एंट्रन्सच्या बिल्डिंग पासून ते बॅक साईड, त्यावेळी आम्हाला ते अंतर कदाचित पायी किंवा बाईक किंवा जे काय होतं त्या मोडनी जावं लागायचं. तर कॅम्पस डेफिनेटली चांगलाच होता आणि मला असं खात्री होती की कॉलेज ए ग्रेडचं आहे, डेफिनेटली यातनं मला पुढे चांगला स्कोप मिळेल आणि माझे डायरेक्शन क्लिअर होतील.
1: मग तुमचं ते अकॅडमिक्स जे होतं 3 वर्षाचं डायरेक्ट सेकंड इयर पासून, तर ते तुमचं कसं राहिलं त्या काळामध्ये, तुमचं दररोजचं करिक्युलम असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, तर ह्या कशा राहिलेल्या?
2: सी टू बी ऑनेस्ट विथ यू, मी म्हणजे मेरिट स्टुडंट नव्हतो त्यावेळी सुद्धा, पण डेफिनेटली मी जे फर्स्ट इयर सॉरी सेकंड इयर थर्ड इयर आणि फायनल इयर जे केलं, माय फायनल इयर वॉज विथ डिस्टिंक्शन.
1: ओके,
2: येस, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, दॅट वॉज अन अचीवमेंट फॉर मी. सो बेस्ड ऑन दॅट मला पुढचं जे मार्ग आहे तो मिळत गेला, बाकी सेकंड आणि थर्ड इयर जे होते इट वॉज फर्स्ट क्लास.
1: मग आता 2003 तुम्ही ज्यावेळेस पासआउट झालात त्यावेळेस तुमचं असं काही ड्रीम होतं का की आपल्याला कुठेतरी जाऊन पुण्यामध्येच काम करायचं, किंवा असं काही तुम्ही ठरवलेलं होतं ड्युरिंग द तुमच्या अकॅडमिक इयरमध्ये की कसं होतं नेमकं?
2: सी त्यावेळी असं होतं ना की म्हणजे माहितीचा खूप अभाव होता 2003, इन्फॉर्मेशन वॉज नॉट दॅट रेडिली अवेलेबल, आणि जे ऑप्शन्स होते ते सुद्धा इझिली माहिती नव्हते. तर त्या केसमध्ये डायरेक्शन खूप साऱ्या मी निवडत गेलो की मला आता डिफेन्समध्ये जायचंय, त्यातल्याच मला इंडियन नेव्हीसाठी काम करायचंय, त्याच्यासाठी परस्यू केलं, त्याच्यासाठी मी बरेच सारी मेहनत घेतली, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन केली. त्याच्यानंतर मग असं वाटलं की नाही, मग आपण इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करायला पाहिजे, एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्शनमध्ये काम करायला पाहिजे, असं थोडंसं डायव्हर्सिफाईड माइंड होतं त्यावेळी. म्हणजे टू बी ऑनेस्ट की क्लिअर असं नव्हतं की इकडेच आपल्याला जायचं किंवा हेच करायचंय, बट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मार्ग निघत गेला, दिशा मिळत गेली, इन्फॉर्मेशन मिळत गेली, आणि बाय गॉड्स ग्रेस वी गॉट नाईस अपॉर्च्युनिटी.
1: आता हे जे तुम्ही जर्मन कंपनी म्हणताय जिथं तुम्ही आता सध्या जॉब करताय, तर ह्या कंपनीमध्ये आपण कधी जॉईन झालात आणि आता सध्याचा आपला प्रोफाईल कसा आहे?
2: ओके तुमच्या ह्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी मी माझं थोडंसं त्याच्या आधीचं बॅकग्राऊंड सांगतो. 2003 मी पासआउट झाल्याच्या नंतर मी एक वर्ष जवळपास कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केली. त्याच्यामध्ये डिफेन्ससाठी मी 2-3 वेळा अटेम्प्ट केला. दॅट वॉज अनफॉर्च्युनेट की मी तिथे नाही सिलेक्ट होऊ शकलो. त्याच्यानंतर मी असं डिसाईड केलं की आय शुड गो टू ऍडमिनिस्ट्रेशन साईड.
1: ओके
2: मग त्याच्यानंतर मी कॅटच्या एक्झाम दिल्या. त्याच्यानंतर मी बरेच साऱ्या एमबीएच्या रिलेटेड एंट्रन्स एक्झाम दिल्या आणि त्याच्यानंतर मी माझं एमबीए मार्केटिंग केलं.
1: ओके
2: तर 2004-2006 माझा हे 2 वर्ष जी होते ते एमबीए मार्केटिंग करण्यामध्ये गेली. एक वर्ष मी हे प्रिपरेशन मध्ये स्पेंड केली होती बट दॅट वॉज वर्थ स्पेंडिंग कारण त्याच्यामध्ये असं होतं की ओव्हरऑल वर्ल्डचे जे नॉलेज आहे किंवा सब्जेक्ट बद्दल जे नॉलेज आहे की कुठला कोर्स करायला पाहिजे एमबीए करायला पाहिजे की नाही किंवा डिफेन्समध्ये नाही जाऊ शकलो तर काय रिझन होतं हे सगळी इन्फॉर्मेशन जी फाइंड आउट करण्याची जी प्रोसेस होती ना ती त्या एका वर्षामध्ये केली. आणि त्यानंतर मी फुल टाइम एमबीए केलं एमबीए मार्केटिंग केलं आणि एक वर्ष मी औरंगाबादला केनस्टार नावाची कंपनीमध्ये काम केलं. 1 वर्ष 3 महिने असेल तो माझा पहिला जॉब होता. त्याच्यामध्ये मी मार्केटिंग डिपार्टमेंटला होतो स्टार्टअप होतो मी त्यावेळी. तर 1.5 वर्ष काम केल्यानंतर मी 2007 एका कोरियन कंपनीमध्ये जॉईन झालो. ती कंपनी होती टेगोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी वॉज इन टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कार्बाइड कटिंग टूल्स जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये लागतात आणि ह्या कंपनीमध्ये जॉईन केल्याच्या नंतर मी मेन फील्डशी इनलाईन झालो. म्हणजे माझं इंजिनिअरिंग झालं होतं आणि आता माझा जॉबही म्हणजे इंजिनिअरिंगच्या रिलेटेड होता. दिस इज अ कम्प्लीट टेक्निकल सेलिंग प्रोफाईल. तर त्याच्यामध्ये मी सुरुवात केली इंजिनिअरपासून कंपनीमध्ये आणि तो माझा प्रवास होता 12 वर्ष 1 महिन्याचा टेगुटेकमध्ये 2007 जुलैपासून ते 2019 जूनमध्ये मी ती कंपनी सोडली. तर त्या प्रवासामध्ये मी भरपूर साऱ्या ठिकाणी फिरलो. मी पुण्यामध्ये सुरुवात केली. 5 वर्ष पुण्यात काम केलं ऍज अ इंजिनियर. त्यानंतर मी प्रमोट झालो ऍज अ असिस्टंट मॅनेजर. मी नाशिकला 1.5 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मला इंडिपेंडंट रोल मिळाला टीम लीडरचा. माझ्याकडे टीम होती 4 इंजिनियर्सची. त्यावेळी मी मुंबई रिजन बघायचो कंपनीसाठी आणि तो जो एक्सपिरियन्स होता दॅट वॉज समथिंग विच एव्हरीबडी वेट फॉर. तर त्याच्यानंतर जी प्रोग्रेस होत गेली त्यानंतर मी गुजरातला गेलो. मुंबईवरून मी गुजरातला गेलो. तिथे 3.5 वर्ष काम केलं. तिथे मी एरिया सेल्स मॅनेजर होतो. त्या ठिकाणी मी फक्त गुजरात रिजन पाहायचो कम्प्लीट रिजन. असं करून मला त्या 12 वर्षाच्या टेन्युअरमध्ये असा वर्सेटाईल एक्सपिरियन्स मिळाला ज्यामध्ये मी भरपूर साऱ्या सिटीज भरपूर सारे मार्केट्स आणि भरपूर साऱ्या एरियामध्ये काम करू शकलो. त्यानंतर मी ही जर्मन कंपनी जॉईन केली आता जी म्हटलं शुंक इनटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. तर इट्स अ सबसिडरी ऑफ अ जर्मन कंपनी. इंडियामध्ये बँगलोरला हेड ऑफिस आहे. पुण्यामध्ये सेल्स ऑफिस आहे आणि सध्या मी आता वेस्ट रिजन लीड करतोय. त्याच्यामध्ये वेस्ट ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी माझ्याकडे महाराष्ट्र आहे गुजरात आहे एमपी आहे गोवा आहे आणि साऊथ कर्नाटक आहे. तर बिकॉज ऑफ माय पास्ट एक्सपिरियन्स जो होता टेगुटेक मधला त्यामुळे मला हा मोठा एरिया मिळाला जो ऍज अ एरिया सेल्स मॅनेजर मी हँडल करतोय. आणि आता करंट कंपनीमध्ये माझ्याकडे सध्या 6 इंजिनियर्स आहेत. प्रत्येक लोकेशनला टीम आहे.
1: अच्छा मग आता ही जर्नी जी आहे ती तुम्ही म्हणतायत की ज्यावेळेस सेकंड इयरला ऍडमिशन तुमचं झालं त्यावेळेस तुम्ही एव्हरेज स्टुडंट होतात पण तुम्ही फायनल इयरला डिस्टिंक्शन मध्ये पास आउट होऊन पुढे गेलात. त्याच्यानंतर तुम्ही एमबीए केलं. म्हणजे ही सगळी जी जर्नी आहे ही सगळी जर्नी करत असताना तुम्ही आताचे जे स्टुडंट आहेत त्यांना काय सांगू इच्छिता की नेमकं काय असतं कारण हे जे लाईफ आहे ह्याच्यामध्ये जे स्ट्रगल आहे हे स्ट्रगल इतकं आवश्यक आहे का तुम्हाला ते सगळं खूप चांगल्या पद्धतीने मिळत गेलं की तुम्ही जे पाहिजे होतं ते तुम्हाला ऑटोमॅटिकली तिथे मिळत गेलं की त्यासाठी पण संघर्ष करावा लागला. तुम्ही काय सांगाल असं
2: नवीन आता जी स्टुडंट आहेत कॉलेजमध्ये किंवा येणारे जी स्टुडंट आहेत त्यांना मी फक्त एकच मेसेज देऊ इच्छितो की तुमचे बेसिक्स तुम्ही प्लीज क्लिअर करा.
1: ओके
2: कारण इंजिनिअरिंग इज ऑल अबाउट द बेसिक्स. माझं मी फॉर्च्युनेट होतो मी डिप्लोमाला ज्यावेळी होतो त्यावेळी मला टीचर अशी होती की ज्यांनी माझं बेसिक्स क्लिअर केलं. मी त्यानंतर 13 आलो. इथे असे प्रोफेसर मिळाले मला ज्यांनी मला बेसिकमध्ये एकदम पक्कं केलं. आताच्या जी जनरेशन आहे त्याच्यामध्ये थोडंसं शॉर्टकट आणि फास्ट ह्याच्यामध्ये थोडंसं बिलीव्ह करतात ते. तर शॉर्टकट न लावता एज्युकेशनमध्ये बेसिक्स क्लिअर करायला पाहिजेत. ज्यावेळी तुमचे बेसिक्स क्लिअर असतात तुम्ही कुठल्याही लेवलला गेला तर तुम्हाला ते हँडल करण्यासाठी मुश्किल येत नाही. आता मी ही जर्नीतून गेलोय. ह्या जर्नीतून जात असताना मला तो एक्सपिरियन्स मिळत गेला बट माझे बेसिक पक्के होते त्यामुळे मला कुठल्याच स्टेजमध्ये असा प्रॉब्लेम आला नाही की मला ही गोष्ट येत नाही किंवा मला कॉलेजला असताना मी हे शिकलो असतो तर काहीतरी फरक पडला असता. ती गोष्ट नाही राहिली याच्यामध्ये.
1: म्हणजे निग्लिजन्स असू नये ड्युरिंग द
2: अकॅडमी. अब्सोल्युटली खूप थरोली अभ्यास करायला पाहिजे. फॉर्च्युनेटली टीचर्स असे आहेत तेरणाचे की ते म्हणजे एकदम बेसिक पासून तुम्हाला शिकवतात, तर त्याचा स्टुडंटनी बेनिफिट घ्यायला पाहिजे.
1: बरं, मग आता तर तुम्ही टेक्नॉलॉजीना अवेअर असणार आहेत, म्हणजे मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपण अवेअर असणार आहेत. तुम्हाला काय वाटतं की काय डिफरन्स आणतो हा तुम्ही ज्यावेळेस अकॅडमिक करत होता 2001 ते 2003 च्या दरम्यान आणि आता जे सध्या सगळं एज्युकेशन चालू आहे.

0: आणि इन्फॉर्मेशन सोर्स जो आहे रिलेटेड टू जॉब, रिलेटेड टू युअर अकॅडमिक्स, रिलेटेड टू करिक्युलम, हा खूप इझिली अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा नॉलेज घ्यायचंय तर स्ट्रगल ती राहिलेली नाही आता. तर त्याचा बेनिफिट नक्कीच या जनरेशनने घ्यायला पाहिजे. कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे बिटवीन कंपनीज, बिटवीन पीपल अँड बिटवीन को कलिग्स, तर त्याचा बेनिफिट घ्यायला पाहिजे.
1: अच्छा, आणि ते बेनिफिट घेण्यासाठीची जी सद्बुद्धी आहे ती पण असायला पाहिजे.
0: डेफिनेटली डेफिनेटली त्याचा वापर करता आला पाहिजे. बिकॉज आताची जी जनरेशन आहे मी पाहतो की दे आर क्वाईट बिझी इन इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप. ते न करता गुगल इज द बेस्ट वे टू फाइंड आउट, टू सर्च.
1: इट्स चॅट जीपीटी आलेला, एआय सिस्टीम खूप इझी केलेला आहे.
0: येस,
1: मग तुम्हाला जॉब पण मिळू शकेल का नाही एआय सिस्टीममुळे, हे पण आता क्वेश्चन मार्क निर्माण झाले. तुम्ही याच्याकडे कसं बघता? मग
0: कुठल्या सिस्टीममुळे?
1: एआय सिस्टीम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जीपीटी वगैरे जे हे सगळ्या सिस्टीम आलेले आहेत त्याच्यामुळे. ते असं एक परसेप्शन चालू आहे सध्या की त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे जॉब जातील किंवा जॉब भेटतील का नाही सांगता येत नाही.
0: नाही, सी ज्यावेळी आपण इंजिनिअरिंग फील्ड बद्दल बोलतो, इंजिनिअरिंग इज अ बेसिक फील्ड ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे इट्स अॅडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी.
1: ओके,
0: बट फॉर दॅट टेक्नॉलॉजी ऑल्सो वी नीड मॅन पॉवर टू हँडल दोज टेक्नॉलॉजीज. आता मेकॅनिकलचं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो कारण मी त्या फील्डशी रिलेटेड आहे म्हणून तुम्हाला सांगतो. मी आता ऑटोमेशन इज समथिंग विच इज व्हेरी रिसेंट इन मेकॅनिकल फील्ड, ज्याच्यामध्ये लाईन इंटिग्रेशन, लाईन ऑटोमेशन ची कन्सेप्ट खूप फास्ट डेव्हलप होती. आता इवन दो जी कन्सेप्ट असेल, टू इम्प्लिमेंट दॅट कन्सेप्ट कोर मेकॅनिकल टीम, प्रोडक्ट इंजिनिअरिंगची टीम लागतेच. त्याच्यामुळे मेकॅनिकल इंजिनियर किंवा प्रोडक्शन इंजिनियर त्यांच्यासाठी खूप ब्राईट फ्युचर आहे.
1: म्हणजे एक मूलमंत्र लक्षात येतोय आतापर्यंतचे तर आपल्या डिस्कशनमधून की बेसिक तुम्ही जे आहे ते तुमचं ते परफेक्ट केलं करायला हवं. टेक्नॉलॉजी किती जरी ऍडव्हान्स झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही मोल्ड होऊ शकता.
0: येस.
1: अच्छा, तर याच्यामध्ये आता जे फॅमिली सपोर्ट आहे तो किती महत्वाचा वाटतो तुम्हाला? कारण याच्यामध्ये तुम्ही म्हणला की 2003 नंतरच्या पासआउट नंतर तुम्ही 2007 पर्यंत वेगवेगळ्या माध्यमाचं तुम्ही स्ट्रगल करत होता, म्हणजे एमबीए असेल, बाकीचे कोर्सेस असतील, तर ह्या सगळ्या ड्युरेशनमध्ये फॅमिली सपोर्ट किती लागतो? तुमच्या फॅमिली बाबतीत पण सांगा थोडंसं.
0: ओके, कॉलेजच्या ड्युरेशनमध्ये सांगायचं झालं तर माझे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, ते एका गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते. तर त्यावेळी एज्युकेशन सर टू बी ऑनेस्ट विथ यू एवढं कॉस्टली नव्हतं कम्पेअर्ड टू टुडेज टाइम. तर फॅमिलीनी खूप सपोर्ट केला त्यावेळी. जे काय ड्रीम्स आम्ही पाहिले की मला नाही डिफेन्समध्ये जायचंय त्यासाठी मी एक वर्ष घालणार, किंवा मला एमबीएस करायचंय, किंवा मला आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये यायचंय, फॅमिलीनी प्रत्येक वेळी सपोर्ट केला त्यामध्ये. त्यासाठी जे काय एड्स लागत होते ते त्यांनी प्रोव्हाइड केले. दे वॉर सपोर्टेड फायनान्शियली ॲज वेल ॲज मेंटली ऑल्सो. सो फॅमिलीचा रोल जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे ॲट द टाइम ऑफ एज्युकेशन, जे की डिसिजन मेकिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे.
1: कारण त्याच्यामुळे सपोर्ट होतो आपल्याला पुढे जाण्यासाठी.
0: डेफिनेटली, कारण फॅमिली जर रिजिड असेल, नाही तुम्ही हे का करताय किंवा हेच करायला पाहिजे असे जे क्वेश्चन असतील फॅमिलीकडनं, दॅट बिकम्स हर्डल फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट.
1: अच्छा अच्छा, आणि सोबत वहिनी पण आज आलेली आहे तर त्यांच्या बाबतीत पण थोडं सांगा.
0: येस, माझी वाईफ मधुरा माझ्यासोबत आहे आज. आम्ही दोघंही एमबीएला एकाच कॉलेजमध्ये होतो. डेफिनेटली ती माझ्यापेक्षा ज्युनियर होती कॉलेजमध्ये. सध्या ती आता भरतनाट्यम विशारद असल्यामुळे क्लासेस घेते डान्सचे. तर फॅमिलीचा सपोर्ट ऍट द टाइम ऑफ युअर प्रोफेशन इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. कारण कसं होतं की जसं मी तुम्हाला बोललो, माझ्या वेळच्या वेळी ट्रान्सफर होत गेल्या. म्हणजे आता गेल्या 20 वर्षांमध्ये आफ्टर कॉलेज माझ्या जवळपास एक 5 ते 6 तरी ट्रान्सफर झाले असतील बिकॉज ऑफ प्रोफाईल, जॉब प्रोफाईल. तर त्यामध्ये फॅमिलीचा जो सपोर्ट होता किंवा माझ्या वाईफनी ज्या प्रकारे घर हँडल केलं, कारण रिलोकेटिंग फ्रॉम वन लोकेशन टू अदर इज डेफिनेटली अ टफ चॅलेंज, ज्याच्यामध्ये फॅमिली सफर होते, फॅमिलीला घर ऍडजस्ट करावं लागतं, नवीन जागा, नवीन लोक, आणि मुलांना शाळा ऍडजस्ट करावी लागते नवीन ठिकाणी. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये वाईफचा जो रोल होता दॅट वॉज अ पिवोटल रोल.
1: अच्छा,
0: तर तिने जो सपोर्ट केला तो इट वॉज लाईक रिमार्केबल, लाईक अनडाउटेबल अँड रिमार्केबल सपोर्ट होता तो.
1: बर, आता तुमचं इन फ्युचरमध्ये काय तुमचा दृष्टिकोन आहे की तुम्हाला आहे अशा जॉबमध्ये राहायचं आहे की ओन एखादी कंपनी स्थापन करणं असं काही करणं, असं काय तुमच्या डोक्यामध्ये आहे?
0: ओके, सी टू बी ऑनेस्ट इन दिस क्वेश्चन इज दॅट मला नोकरीच्या फील्डमध्येच राहायचंय, बट नॉट इन द मेकॅनिकल फील्ड. मला पुढे चालून असं आहे की मला टीचिंग फील्डमध्ये यायचंय, कारण माझा आता हा जो एक्सपिरियन्स झालेला आहे, जो 15-20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, अजून एक 10 वर्ष मला इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय आणि मला त्यानंतर टीचिंग फील्डमध्ये यायचंय. एखाद्या तेरणासारख्या चांगल्या कॉलेजमध्ये जे अपॉर्च्युनिटी

0: असेल दॅट डेफिनेटली वुड लाईक टू बी अन प्रोफेसर इन दिस कॉलेज.
1: हा थोडासा मला वेगळा विषय वाटतो.
0: येस,
1: कारण बऱ्याच जणांचं मी आता बऱ्याचशा अल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज केले, पण त्यापैकी एक दोन अल्युमिनियम असे होते की ज्यांनी अगोदर लेक्चरशिप केली पण नंतर त्यांनी कंपनी जॉईन केली आणि त्यांना असं वाटलं की लेक्चरशिप मध्ये जास्त काही नाही असं, किंवा एकदम आता कंपनीवरला असा जॉब प्रोफाईल सोडून टीचिंग असं काही विषय.
0: ह्याच्यासाठी माझा असा दृष्टिकोन आहे की जो एक्सपिरियन्स हवा आहे इंजिनिअरिंग फील्ड, जसं मी म्हटलं की प्रॅक्टिकल आणि थिओरॉटिकल दोन्ही एक्सपिरियन्स हवेत तुम्हाला. कॉलेजमधून जेव्हा आपण पास आउट होतो त्यावेळेला आपल्याकडे थिओरॉटिकल एक्सपिरियन्स खूप अबंडंटली चांगला असतो, बट जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे की मशीनिंगमध्ये ज्यावेळेला आपण काम करतो, मशीनवर ज्यावेळी आपण काम करतो किंवा त्या रिलेटेड फील्डमध्ये ज्यावेळी आपण काम करतो तो नक्कीच वेगळा असतो. तर थिओरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ज्यावेळी आपण एखाद्या जनरेशनला शेअर करू शकतो, डेफिनेटली त्यांच्यासाठी आपण हा एक चांगला एक्झाम्पल सेट करू शकतो.
1: म्हणजे हे तुमच्याकडे जो आता एक्सपिरियन्सचा जो तुमच्याकडे आहे तो एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचा आता न्यू जनरेशनमध्ये.
0: डेफिनेटली डेफिनेटली.
1: अच्छा, आता आपण परत बॅक टू पवेलियन जर आलो, तुम्हाला आता ह्या कॅम्पसमध्ये आला तुम्हाला सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होत असणार आहेत. तर कॉलेजमध्ये केवळ अभ्यास किंवा असंच काही होतं का, मौज मजा मस्ती असा काही विषय होता?
0: नाही, त्यावेळी म्हणजे मौज मजा मस्ती सगळं चालायचं, सगळ्या फेजमधनं आम्ही गेलो. त्यावेळेसचे गॅदरिंग, त्यावेळेसचे फ्रेशर्स पार्टीज हे खूप चांगलं चालायचं त्यावेळी सुद्धा. म्हणजे फक्त अभ्यास किंवा अकॅडमिक्सच्या मागे आम्ही नव्हतो, तर बाकी गोष्टी सुद्धा आम्ही खूप करायचो. मे बी आता त्याचं स्केल वाढलं असेल किंवा त्याचं प्रमाण वाढलं असेल. आम्ही ज्या स्केलमध्ये करायचो आता ज्या स्केलमध्ये होते, मे बी टेक्नॉलॉजीने त्याच्यामध्ये डिफरन्स आला असेल किंवा थोडं ग्रँड स्केलमध्ये होत असेल, बट ह्या गोष्टी होत्या त्या त्यावेळी पण.
1: काय करायचं ते विचारायचं, म्हणजे गॅदरिंगमध्ये तुमचं पार्टिसिपेशन काय असायचं, तुम्ही वैयक्तिक काय करायचं?
0: त्यावेळी जे डान्स परफॉर्मन्सेस व्हायचे तर आम्ही ग्रुप डान्स करायचो कॉलेजमध्ये. मला सिंगिंगची आवड होती, बट त्यावेळी हे जे माझं स्किल होतं ते कधी समोर येऊ नाही शकलं किंवा मी आणलं नाही कदाचित. ते आता येते आता
1: गाणे शिकतायत की असं म्हणजे म्हणताय?
0: मी आता प्रोफेशनली पण गाणे म्हणतोय आता.
1: हो का?
0: पुण्यामध्ये मी शोज करतो, बऱ्याच साऱ्या नाट्यगृहामध्ये माझे शोज चालतात.
1: बरं,
0: तर आता हे ऍज अ सिरियस हॉबी म्हणून मी परस्यू करतोय आता, ऍज अ प्रोफेशन मी पण पाहतो याला.
1: गाण्याचं म्हणजे अगोदर लहानपणापासून होतं की अचानकच आला असा काय विषय झाला?
0: माझा आवाज सुरुवातीपासून चांगला होता असं मला वाटतं आणि त्याला कधी मोल्ड करता आलं नाही मला. लहान असताना मी एक वर्ष शिकलो होतो, बट बिकॉज ऑफ फॅमिली कंडिशन, फायनान्शियल कंडिशन मी नाही करू शकलो, त्याला मी कंटिन्यू नाही केलं. नंतर कॉलेजमध्ये असं होतं की एज्युकेशनमध्ये असताना ह्याला स्कोप नाही मिळाला मला की मी नाही करू शकलो इंडिव्हिज्युअली. डेफिनेटली कॉलेजमध्ये गॅदरिंगमध्ये डान्सेस व्हायचे, त्याच्यानंतर काही ऍक्ट्स व्हायचे, बट सिंगिंगसाठी असं कधी नाही करता आलं मला. बट गेली 3 वर्ष झाले मी ह्या हॉबीसाठी खूप सिरियसली काम करतोय, त्यासाठी मी आता म्हणजे क्लास करतोय क्लासिकल सिंगिंगचा. मी सध्या शिकतोय आता आणि मी शोज पण करतोय आता.
1: मग हे असं म्हणजे आता जसं तुम्ही लास्ट 3 इयर पासून सुरू केलंय म्हटलं सिंगिंगच्या याला, मग असं आयुष्यामध्ये हा असा पण विषय होऊ शकतो म्हणजे जे कला अवगत आहे त्याला, म्हणजे जे इनबॉर्न असू शकते पण बाहेर त्याचं एक्सप्रेशन झालेलं नाहीये, त्याला असं संधी मिळू शकते आणि ते पुढे जाऊ शकते असं तुमचा अनुभव आहे?
0: नक्कीच नक्कीच, हे आपल्यावरच डिपेंड आहे. आपली कला दाखवणं हे आपलं काम आहे.
1: बर,
0: कला जी असते ती समोरचा
1: बघताना
0: अप्रिशिएट करतो नक्कीच. तर तुमच्यात कला असेल, तुम्ही ती जर दाखवली योग्य प्रकारे, तर त्याला प्रेक्षकांकडनं अप्रिसिएशन मिळतं. तर फक्त ते कधी कसं आणि केव्हा ह्या प्रश्नांची उत्तरं तुमची तुम्हाला शोधायची आहेत.
1: तुम्ही प्रोडक्शन मध्ये असताना वर्गात मुली वगैरे होत्या का नाही?
0: आमच्या वर्गात एकच मुलगी होती. प्रोडक्शन मेकॅनिकलचं बॅडलं की मुली नसतात. एकच मुलगी होती उज्ज्वला नावाची, बाकी नव्हत्या.
1: अच्छा, नाही तुम्ही वहिनींकडे बघितलं त्याचं काय असं रिग्रेट फील होतं किंवा भरपूर मुली असतात?
0: ऍब्सोल्युटली, कारण सांगतो ना की मागची जी बिल्डिंग होती ती प्रोडक्शन मेकॅनिकलची होती आणि हा जो होता तो कॉम्प्युटर सायन्स आणि आयटीचा हब होता, तर इथे मुली खूप असायच्या आणि बॅक साईडला मुलीच नाही.
1: बर,
0: असं होतं.
1: अच्छा, मग ते मी हे कशासाठी विचारलं की त्या काळातल्या ज्या स्मृती आहेत ह्या, मला वाटतं मी प्रगती कोळगेंची पण मुलाखत घेतलेली होती, ती एकटीच मुलगी होती, मला वाटतं त्यांचं पण प्रोडक्शन झालं होतं. ते आता सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत, काही चित्रपट निर्मिती वगैरे करतात, तर त्यांना पण हा विषय. पण हे कॉलेजमधली जर्नी आहे, त्याचे जे रिमेंबरन्स आहेत, त्याच्या ज्या आठवणी आहेत, त्या खूप माणसाला चेरिश करतात, म्हणून मी हा प्रश्न विचारला. तर मला हे म्हणायचं होतं की आपण सिंगिंगची पण कला जपलेली आहे त्या काळामध्ये, म्हणजे कॉलेजमध्ये असताना आपण डान्सिंग वगैरे करत होतात, मग असं जर गाण्याची काय आवड असेल, कारण आम्ही शेवटी सगळ्या प्रत्येक अल्युमिनियमला विचारायचं की तुम्ही तुम्हाला मग शेवटी ह्या सगळ्या जर्नीमध्ये सगळ्या तर गोष्टी आनंदी झालेल्या नसणार आहेत, कधी कधी समजा ऑब्स्टॅकल आलेले असणार आहेत, कधी तुम्ही डाऊन फील करत असणार, त्यावेळेस असे कुठले गाणे होते की जे तुम्हाला प्रेरणा द्यायचे किंवा मोटिवेट करायचे असं आम्ही विचारतो, तसं तुम्हाला काय आहे नेमकं, म्हणजे कुठले असे गाणे मोटिवेट करत राहिले, कारण तुम्ही तर आता गायक आहात, त्याचे म्हणजे तुम्ही क्लासेस पण करताय, तुम्हाला असे कुठले असे गाणे डोक्यामध्ये चालायचे की जर तुम्ही कधी डाऊन फील केलं असेल किंवा कधी काय केलं असेल तर तुम्हाला ते मोटिवेट करेल?
0: त्यावेळी उस्मानाबाद मध्ये सांगायचं होतं की थिएटर्सची कमी होती, पण त्यातल्या त्यात आम्ही असं मार्ग काढून पिक्चर्स बघायचो, गाणी ऐकायचो, त्यावेळी कॅसेट्स होत्या, त्यावेळी ऑडिओ कॅसेट्स मध्ये आम्ही गाणी रेकॉर्ड करून आणायचो आणि ती गाणी ऐकायचो. सगळ्या प्रकारची गाणी मला आवडतात आणि असं नाही की कुठलं एक पर्टिक्युलर गाणं असेल ज्याच्याने मी रिलेट करू शकेल, बट मला प्रत्येक प्रकारची गाणी आवडतात,
1: नवी जुनी सर्व.
0: येस, त्याच्यामुळे असं एक कुठलं असं पर्टिक्युलर गाणं
1: नाही
0: जे असं फिक्स काही नाहीये.
1: अच्छा, मग तुमचे आवडते गायक कोण आहेत जे आता सध्या तुम्ही सिंगिंग करता?
0: मी किशोर कुमारांची गाणी म्हणतो, मी उदित नारायणची गाणी म्हणतो आणि कुमार सानू.
1: बर,
0: मेजरली किशोर कुमार.
1: अच्छा, ज्यावेळेस तुम्ही वहिनींना भेटला त्यावेळेस कुठलं गाणं म्हटलेलं होतं तुम्ही?
0: त्यावेळी त्यांनी डान्स केला होता,
1: डान्स केला होता तुम्ही. बरं, आता आता वहिनी पण समोर आहेत आणि कॉलेजच्या तुम्ही जुन्या या सगळ्या आठवणींच्या जर्नीमध्ये पण आहात, तर तुम्ही आता कुठलं गाणं तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे सध्या?
0: ओके, कुणासाठी डेडिकेट करायचं?
1: नाही, ते कुणासाठी डेडिकेट, तुम्ही वहिनींसाठी डेडिकेट करू शकता किंवा तुमच्या ज्या ओल्ड मेमरीज आहेत त्यांच्यासाठी डेडिकेट करू शकता, कुणालाही करू शकता असं काही
0: नाही. माझ्या ओल्ड मेमरीसाठी असं म्हणून नाही, वाईफसाठी एक गाणं डेडिकेट करेल, तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है.
1: नाही, असा शब्द तर मी पण म्हणू शकतो ना.
0: मी म्हणून दाखवतो तुम्हाला.

0: क्या वाटतं?
1: थँक्यू.
0: आणि खरं तर हे अनबिलिव्हेबल आहे. आता अनबिलिव्हेबल याच्यासाठी म्हणतो मी की तुम्ही अगोदर समजा अगोदरपासून जर गाणं म्हणत असतात तर मी समजू शकलो असतो, पण 3 वर्षापूर्वी तुम्ही सुरुवात केलेला आहे आणि दॅट काइंड ऑफ डिलिव्हरी ही खूप चांगली गोष्ट आहे. तर हे म्हणजे आमचे कान तयार झालेत, आम्ही जरी गाणं म्हणू शकलो नाही समजा, तरी सुद्धा हे गाणं खूप छान म्हटलेलं आहात.
1: मग
0: शेवटी तुम्हाला ह्या मुलाखतीच्या शेवटी हेच गाणं ऐकवायचं की अजून कुठलं दुसरं ऐकवायचंय?
1: नाही, सध्या तरी हेच ऐकवायचंय.
0: हेच ऐकवायचंय. अच्छा अच्छा. मग आता शेवटी तुम्ही वन लाईन सजेशन असं काय देऊ शकाल अबाउट युअर लाईफ जर्नी, आणि मग जे आता ऐकणारे सर्व आता विद्यार्थीच आहेत ऐकणारे असं नाहीये, आमचा ऑनलाईन ऍप पण आहे, त्यासोबत ऑफलाईन पण ऐकलं जातं आणि खूप दूरपर्यंत ऐकलं जातं, तर आपण काय सांगू इच्छित आहोत ओव्हरऑल आपल्या जीवनाला समोर ठेवून की नेमकं आयुष्यामध्ये काय असं असायला पाहिजे की जेणेकरून आयुष्य यशस्वी आणि समाधानीपणे जगता येऊ शकेल?
1: डेफिनेटली, सध्याची जी पिढी आहे जे आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये उतरणार आहेत, त्यांच्यासाठी मला एकच सजेशन आहे जे की मी स्वतः फॉलो करत आलेलो आहे आतापर्यंत, की कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो. आणि दुसरं असं आहे की करिअर जे आहे, करिअर डेफिनेटली हॅज टू गो थ्रू प्रोग्रेशन. म्हणजे तुम्ही आज जर इंजिनियर म्हणून जर्नी चालू केली तर तुमची जर्नी पुढे जाऊन तुम्ही कुठल्या तरी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट किंवा जनरल मॅनेजर नक्कीच होणार आहात. बट तुम्ही शॉर्टकट अप्लाय करू नका, तुम्ही त्या प्रोसेसमधनं स्वतःला घालवा. त्या प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतःला स्वतः शिका त्याच्यामध्ये. त्या प्रत्येक माइलस्टोनचे जे प्लस मायनस आहेत किंवा त्या प्रोसेसचे जे त्रास आहेत किंवा जे बेनिफिट्स आहेत ते तुम्ही अनुभवा त्याच्यामध्ये. तेच तुम्हाला स्ट्रॉंग बनवतील. कारण आपण ज्यावेळी एका वरच्या पोझिशनला जातो डिलिव्हरेबल्स खूप जास्त असतात. त्यामुळे कुठलाही शॉर्टकट न लावता गो थ्रू प्रोसेस अँड बी ओरिजिनल, बी ऑनेस्ट इन युअर एफर्ट्स.
0: बरोबर आहे. आणि तुम्ही हा जो सगळा संदेश सांगितला जो मगापासून माझ्या डोक्यामध्ये चाललो होता, म्हणजे बेसिक मात्र तुम्ही
1: डेफिनेटली
0: ते परफेक्ट केल्याशिवाय पुढे जाऊ
1: सोडूच नका.
0: येस येस. तर मित्रांनो, हे होते संदेश देशपांडे, जे मूळतः राहणारे छत्रपती संभाजीनगर येथील, पण सध्या पुणे येथे स्थायिक झालेले आहेत. आणि आज त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसराला भेट दिली, ते रेडिओ तेरणामध्ये आले. त्यांच्या पत्नी आहेत या ठिकाणी मधुरा, त्यांचे दोन्ही मुली पण या ठिकाणी आलेले आहेत. आणि या सर्व फॅमिलीसह त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा पण दिलेला आहे, त्यासोबत खूप चांगले संदेश पण आपल्या सर्वांना दिलेले आहेत. तेव्हा मी आपल्या भावी आयुष्यासाठी ह्या पुढच्या जर्नीसाठी रेडिओ तेरणाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि जसं आपण म्हणलात की आपल्याला ज्ञानदानाच्या क्षेत्रात पण उतरायचं आहे, ज्यावेळेस पण अशा पद्धतीनं आपण उतराल त्यावेळेस परत एकदा या, ती पण जर्नी कशी राहणार आहे त्याविषयी पण आपण चर्चा करूत. पण आज आपण या ठिकाणी आलात आणि जे सर्व विचार शेअर केले त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो.
1: येस डेफिनेटली, थँक्यू सो मच रेडिओ तेरणा, तुमचे आभार. तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझे अनुभव शेअर करण्याची संधी दिली, नवीन मुलांना संदेश सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि सगळ्यांना शुभेच्छा, नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि कॉलेजच्या प्रोफेसर लोकांना पण शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू.
0: आणि आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव, आपण रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड किंवा आयफोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअरवर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. किंवा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील आपण उस्मानला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण radio.coe usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊनही ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा, त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

0: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. मोबाइल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाइल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाइल 86 98 65 20 65. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना। इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेअंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर। संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। मोबाईल

0: वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू आणि भात पिकानंतर जगात मक्याचा 3रा क्रमांक लागतो. तर श्रोतेहो आजच्या आपल्या शिबार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरीपामध्ये मका पिकाची जी आपण लागवड करतो या संदर्भातील माहिती आपण करून घेणार आहोत आणि मका पीक आपल्या भागासाठी कसं फायदेशीर ठरू शकतं, सुधारित वाण असतील, पेरणीची वेळ असेल, लागवड पद्धत असेल, या सर्वच बाबींविषयी आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, सर्व तृणधान्य पिकात संश्लेषण प्रक्रिया असलेलं मका हे पीक निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होऊन त्यात जास्त उत्पादन क्षमता आढळते. अन्नधान्य व्यतिरिक्त मक्याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, ॲसिटिक, लॅटिक ॲसिड, ग्लुकोज, प्लॅस्टिक धागे, गोंद, रंग, कृत्रिम रबर, रेग्नीज तसेच बूट पॉलिश इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी केला जात असतो. मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारं असं पीक आहे. मात्र पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास या पिकास मानवत नाही. या पिकाच्या योग्य वाढीसाठी 25-30 अंश सेल्सिअस तापमान चांगलं समजलं जातं. परंतु जेथे सौम्य तापमान आहे, 25 किंवा 20 दरम्यानचं जे तापमान असतं, अशा ठिकाणी वर्षभर आपण मक्याचं पीक देखील घेऊ शकतो. परंतु मंडळी, 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असल्यास उत्पादनामध्ये घट येते. परागीभवनाच्या वेळी अधिक तापमान आणि कमी आर्द्रता असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन आणि फलधारणेवर होऊन उत्पादनामध्ये घट येऊ शकते. त्यामुळे या बाबींचा बारकाव्याने अभ्यास करून मक्याचं अधिक उत्पादन मिळवण्यासाठीच्या सुधारित पद्धती देखील आपण बघू शकतो, करू शकतो, त्याच्यामध्ये चांगले उत्पादन आपण घेऊ शकतो. जमिनीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. मका हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येतं, मात्र त्यासाठी चांगली मशागत आणि योग्य प्रमाणात खत मात्रांची आवश्यकता लागते. लागवडीसाठी मध्यम ते भारी खोल, रेतीयुक्त, उत्तम निसऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन निवडणं गरजेचं आहे. जमिनीचा जो पीएच आहे अर्थात सामू आहे तो 7.5 ते 7.7 असणं गरजेचं आहे.

0: विशेषतः नदीच्या किनारी हे पीक चांगलं येऊ शकतं, किंवा वाहती पाणी जिथं राहिलेली असतात, चांगल्या जमिनी असतात, तिथंसुद्धा हे पीक चांगलं येऊ शकतं. पूर्व मशागतीच्या संदर्भात बघूया तर जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी, नांगरटीमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येत असते. तसेच पिकांची दसकटे अवशेष काडी कचरा खोल नांगरटीमुळे जमिनीत गाडल्याने जमिनीला सेंद्रिय घटक देखील मिळत असतात, जमिनीचा पोत त्याच्यामुळे सुधारतो. यामुळे चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळणं गरजेचं आहे. हिरवळीचं खत जमिनीत गाडलेले असल्यास शेणखताची आवश्यकता नाही. सेंद्रिय खतांचा वापर सध्याच्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी वर्षातून 2 वेळेस तरी जर शक्य असेल तर आपल्या भागामध्ये हिरवळीची खतं जी आहेत ती आपण वाढवून ती जमिनीमध्ये गाडून घेणं गरजेचं आहे, ज्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला खरीप आणि रब्बीच्या वेळेस देखील होत असतो. मंडळी, यानंतर बघणार आहोत सुधारित वाणांच्या संदर्भामध्ये. मक्याच्या संमिश्र आणि संकरित जाती या स्थानिक वाणांपेक्षा 60-80% अधिक उत्पादन देतात. विविध कालावधीमध्ये पक्व होणारे मक्याचे संमिश्र आणि संकरित वाण उपलब्ध असून पाऊसमान आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य वाणाची निवड करावी. महाराष्ट्राकरिता शिफारस केलेल्या संकरित आणि संमिश्र वाणाची जी माहिती आहे तीसुद्धा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून घेणार आहोत. पण सर्वप्रथम पेरणीची योग्य वेळ कोणती आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. तर सर्वसाधारणपणे 28 जून किंवा जुलैच्या सर्वसाधारणपणे आपल्या भागाचा जर विचार केला तर जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण मक्याची लागवड करू शकतो. पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे, त्यामुळे उगवण चांगली होऊन रोपांची संख्या योग्य राहते. विदर्भ आणि इतर भागामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात देखील आपण पेरणी करू शकतो. खरीपातील सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे की खरीपातील पेरणीस उशीर केला तर या पिकासाठी खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्यामुळे रोपांची संख्या जी आपल्याला पाहिजे असते अधिक उत्पादनासाठी तेवढी संख्या राहत नाही. तर त्याच्यामध्ये लागवड पद्धत मंडळी बघणार आहोत. उशीर आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जातींसाठी 75 सेंटीमीटर अंतरावर मार्करच्या सहाय्याने ओळे आखून 20-25 सेंटीमीटर अंतरावर 2 बिया 4-5 सेंटीमीटर खोल टोकन करून बियाणे चांगले झाकून घ्यावे. तसेच लवकर तयार होणाऱ्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये 2 ओळीत अंतर जे आहे ते 60 सेंटीमीटर, 2 रोपात 20 सेंटीमीटर अंतर ठेवून टोकन करावं. वरंब्यावर पेरणी करावायची असल्या सरीच्या बगलेत मध्यावर 1 बाजूला जाती परतवे अंतर ठेवून पेरणी करणं खूप गरजेचं आहे. आता बियाण्याचे प्रमाण किती असणं गरजेचं आहे, बीज प्रक्रिया कशी असली पाहिजे हे सुद्धा जाणून घेणार आहोत मंडळी. 1 हेक्टर पेरणीसाठी 15-20 किलो बियाणं लागतं. पेरणीपूर्वी 2-2.5 ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळावे म्हणजे कर्पारोगाचं नियंत्रण करता येऊ शकतं. तसेच ॲझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धक 15 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळल्यास उत्पादन क्षमता ही अधिकची राहू शकते. मंडळाच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मका लागवड पद्धती जी आहे याच्या संदर्भातील माहिती आपण करून घेत आहोत. रासायनिक खत मात्र बघूयात मंडळी. मका पीक जमिनीतून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य शोषून घेतं, त्यामुळे यास खादाड पीक देखील म्हटलं जातं. अधिक उत्पादनासाठी संतुलित रासायनिक खतांचा पुरवठा करावा. मका पिकाला दाणे भरण्याच्या वेळेस नत्राचा पुरवठा आवश्यक असतो. निचऱ्याद्वारे नत्राचा ऱ्हास होतो म्हणून नत्र खतं मात्र विभागून द्यावी, परंतु संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावं. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंकची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी 20-25 किलो झिंक सल्फेट पेरणीच्या वेळी देणं गरजेचं आहे. पेरणीवेळी रासायनिक खते 5-7 सेंटीमीटर खोलवर आणि जमिनीत चांगली मिसळून द्यावीत. उभ्या पिकात मात्र नत्राची जी मात्रा आहे मका ओळीपासून 10-12 सेंटीमीटर दूर अंतरावर देणं गरजेचं आहे. पेरणीनंतरची जी काळजी आहे मंडळी तीसुद्धा जाणून आपण घेणार आहोत. पक्षी राखण खरीप हंगामात पेरणीनंतर उगवण 5-6 दिवसात होते. पीक उगवत असताना कोवळे कोंब पक्षी उचलतात, परिणामी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन घटत असतं. त्यामुळे पेरणीनंतर सुरुवातीच्या 10-12 दिवसापर्यंत पक्ष्यांपासून संरक्षण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तसेच पीक दुधाळ अवस्थेत असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात, म्हणून अशावेळी पिकाची राखण करणं गरजेचं आहे. विरणीचं मंडळी बघणार आहोत. मका उगवणीनंतर 8 ते 10 दिवसांनी विरळणी करून एका चौफुल्यावर जोमदार एकच रोप ठेवून विरळणी करावी, त्यामुळे पिकांची चांगली वाढ जोमदार होते. गरज भासल्यास पीक उगवणीनंतर त्वरित नांग्या भरणे देखील गरजेचं आहे. पिकात जास्त पाणी किंवा दलदल नसावी. मका पेरणीनंतर सुरुवातीच्या 20 दिवसांपर्यंत पिकात जास्त पाणी किंवा दलदलीची स्थिती निर्माण झाल्यास कोवळी रोपे पिवळी पडतात आणि मरून जातात, कारण मक्याची रोपावस्था या स्थितीत खूप संवेदनशील असते. म्हणून पेरणीनंतरच्या 20 दिवसापर्यंतच्या काळात पिकात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता शेतकरी बांधवांनी घेणं खूप गरजेचं आहे. मंडळी, अंतर्मशागतीच्या संदर्भात बघणार आहोत. मका पिकाची वाढ सुरुवातीच्या काळात जलद होत नाही, तसेच तणांचा मका पिकाशी अन्नद्रव्य आणि पाणी याबाबत स्पर्धा करण्याची कालावधी जो आहे तो 15 ते 35 दिवसापर्यंतचा असल्याने तणांचा या कालावधीमध्ये बंदोबस्त केल्यास उत्पादन अधिक मिळू शकतं. तसेच तण नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तणनाशकांचा देखील आपण वापर उत्तम प्रकारे करू शकतो. तज्ज्ञांच्या सल्ल्याने जर तणनाशकांचा वापर करायचा असेल तर पेरणी संपताच वापशावर ॲट्रॉझिन 50% तणनाशक 1 हेक्टरसाठी 2 किलो या प्रमाणात प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून सम प्रमाणात जमिनीवर फवारणं गरजेचं आहे. फवारणी केलेले क्षेत्र तुडवू नये. याशिवाय तणनाशक फवारणीनंतर 15 ते 20 दिवसांपर्यंत अंतर्मशागत करू नये. त्यानंतरच्या कालावधीत आवश्यकता वाटल्यास एखादी भांगलण करणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. मक्याची पाने रुंद लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानातून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची अधिक गरज आहे. खरीप हंगामात निश्चित आणि विस्तृतपणे पावसाची विकरण असणाऱ्या भागात मका जिरायतीखाली घेता येऊ शकते. पिकाच्या महत्त्वाच्या अशा अवस्था पाण्याच्या ताणास खूप संवेदनशील आहेत. म्हणून खरीप हंगामात पावसात खंड पडून पाण्याचा ताण निर्माण झाल्यास पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थेत या काळात संरक्षित पाणी देखील घेणं खूप गरजेचं आहे. आता मका पिकाच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्या मंडळी बघणार आहोत. त्याच्यामध्ये रोप अवस्था आहे. मक्याचे दाणे पक्व होतास त्यामध्ये उगवण शक्ती प्राप्त होते. पक्व झालेल्या दाण्यांमुळे सुप्तावस्था नसल्यामुळे कणीस पावसात सापडल्यास झाडावरच दाण्याची उगवण होऊ शकते. रोप अवस्था काळ अल्प असतो. तर वृद्धी काळ हा काळ साधारणपणे पिकाच्या उगवणीनंतर 30 ते 45 दिवसांचा असतो. या अवस्थेमध्ये झाडाच्या खालून 5व्या खड्यापर्यंत दुय्यमुळे निघतात, ती जमिनीत रुजतात, त्यामुळे झाडाला बळकटी येते. या अवस्थेत झाडांची झपाट्याने वाढ होत असते. तुरा येण्याची अवस्था आहे. कणसे लागण्याचा जो कालावधी आहे तोसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. मक्याचे वरचे टोकापासून तुरा बाहेर पडल्यानंतर 2 ते 3 दिवस झाडाच्या एकूण पानांपैकी मधल्या प्रथम कणीस बाहेर पडण्यास सुरुवात होते. या कणसातून स्त्री केसर बाहेर पडतात. या स्त्री केसरावर तुऱ्यामध्ये निघणारे पुंकेसर पडून त्यांचे संयोगीकरण होते, बीजधारणा होते. या कणसावर त्या पाण्याच्या वरचे पानातून कणीस बाहेर येण्यास सुरुवात होते. कणीस निघण्याचा संयोगीकरणाचा कालावधी साधारणपणे 50 ते 70 दिवसापर्यंतचा असतो. बीजधारणा झाल्यावर तर कणसात दाणे भरण्यास सुरुवात होते. दुधाळ अवस्था जी असते, दाणे भरताना प्रथम दाणे पक्व न होता हुरडा होण्याचा काळ हा आपल्याला समजता येईल. हा काळ 4 ते 5 आठवड्यांचा असतो. या काळात झाडाच्या शुष्क भागात सक्रिय वाढ होत असते. मंडळी, यानंतर बघणार आहोत मक्यामधील जी आंतरपिकं जी आहेत आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये मक्याच्या 2 ओळीत अधिक अंतर असल्यामुळं कमी पसारा असल्याने पिकाची सावली कमी पडते. त्यामुळे सूर्यप्रकाशाचा कार्यक्षमपणे वापर आणि 2 ओळीतील असलेल्या जागेवर लवकर येणारी कडधान्ये उडीद, मूग, चवळी, तेलबिया, भुईमूग ही आपण आंतरपिके यशस्वीरित्या घेऊ शकतो. मक्यामध्ये भुईमूग हे आंतरपीक जोडवळ किंवा सोडओळ पद्धतीनं घेता येऊ शकते. पेरभातामध्ये बहुतांशी शेतकरी मका हे मिश्र पीक मुख्यतः हिरवी कणसे आणि चारा यासाठी घेत असतात. आपल्या भागामध्ये सोयाबीनचं पीक असेल त्या ठिकाणी सुद्धा सोयाबीनमध्ये आपण काही ठिकाणी मक्याचे बीज टाकू शकतो. त्याच्यामुळं एकतर पक्षी थांब्याची व्यवस्था देखील शेतकरी बांधवांना करता येईल आणि मक्याच्या कणसाचा आनंद देखील शेतकरी बांधवांना घेता येऊ शकतो. त्याच्यामुळं मक्यामध्ये कुठलंही आंतरपीक आपण उत्तम प्रकारे घेऊ शकतो. मंडळी, यानंतर बघणार आहोत आपण मक्यावरील ज्या किडी आहे त्याच्यामध्ये खोड किडा किंवा त्याच्यानंतर कणसातील आळी, त्याच्यानंतर गवती नाकतोडा या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला मका पिकामध्ये दिसून येतो. यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आपण त्या ठिकाणी उपाययोजना करू शकतो आणि फवारणी देखील आपण याच्यावरती करू शकतो. श्रुत हो, यानंतर जे मक्याचे सुधारित वाण आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत त्याच्या संदर्भात जाणून घेणार आहोत. पहिला वाण जो आहे मांजरी संमिश्र वाण आहे. उत्पन्न जे आहे ते 40 ते 50 क्विंटल हेक्टरी निघू शकतं. पंचगंगा आहे, याचं जे हेक्टरी उत्पादन आहे ते 40 ते 50 क्विंटल हेक्टरी असू शकतं. करवीर आहे संमिश्र वाण आहे, 50 ते 55 क्विंटल. आणि आफ्रिकन टॉल संमिश्र वाण चाऱ्यासाठी वापरलं जातं. तर हे सुधारित वाण देखील शेतकरी बांधव आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये वापरू शकतात. त्याचबरोबर आपले शेतकरी बांधवांनी मक्यासाठी आपल्या भागामध्ये, जो आपला भाग असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, ज्या भागामध्ये आपण मक्याचं पीक घेऊ इच्छिता त्या भागामध्ये जे सुधारित वाण प्रचलित आहेत, प्रचलित वाण काही भागामध्ये असतात, असे प्रचलित वाणसुद्धा आपले शेतकरी बांधव वापरू शकतात. किंवा सध्या विद्यापीठं जी आहेत आपली, कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून काही वाणांची शिफारस देखील करण्यात येत असते. अशा वाणांची माहिती शेतकरी बांधव हे कृषी विभागाकडून घेऊ शकतात. आपल्या भागामध्ये कृषी सहाय्यक असतील, कृषी सल्लागार असतील, अशांकडून सुद्धा या वाणांची माहिती उत्तम प्रकारे मिळू शकते. परंतु मंडळी, कमी कालावधीमध्ये असेल, जर आपल्याला अधिक मक्याचं उत्पादन घ्यावयाचं असेल, तर या सर्व बाबींचा वापर आपले शेतकरी बांधव करू शकतात. आणि या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये एक वाढ असेल किंवा एकच पीक मक्याचं आपण घेऊ शकतो, किंवा आंतरपीक पद्धत जर आपण वापरायची असेल त्यामध्ये सुद्धा मक्याचा आपण चांगल्या पद्धतीनं वापर करून अधिकचा नफा मिळवू शकतो. तर आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये खरीपासंदर्भातील एका नव्या विषयासह. तोपर्यंत आपण ऐकत रहा शिवार वार्ता आणि रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
3: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

एमएसटीसीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत एमएसटीसीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सीईटी एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. मोबाइल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाइल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाइल 86 98 65 20 65. आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच चित्रपटातील सदाबहार गीतं, श्रवणीय गीतं आम्ही आपल्यासमोर दररोज घेऊन येत असतो. आज याच मालिकेअंतर्गत एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील आजचा आपला जो चित्रपट आहे तो चित्रपट आहे 24 मार्च 2000 साली प्रदर्शित झालेला चित्रपट दुल्हन हम ले जाएंगे. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी. डेव्हिड धवन यांची खासियत आपल्या सर्वांनाच माहीत आहे, कॉमेडी आणि ॲक्शन दोन्ही प्रकारच्या मूवीज त्यांनी बनवलेल्या आहेत आणि ज्या मूवीज भारतामध्ये खूप लोकप्रिय ठरलेल्या आहेत त्यांच्या सिरीज नंबर 1ची खूप गाजलेलीच आहेत. त्याचबरोबर जगामध्ये ज्या सर्वाधिक बिझनेस करणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या चित्रपटामध्ये त्यांच्या 1-2 चित्रपटांची नावं देखील आहेत. त्याच्यामध्ये आंखे या चित्रपटाचा आपल्याला प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्यांच्या अनेक चित्रपट त्यांच्या मसाला फॉर्म्युल्यामुळे यशस्वी त्यांनी करून दाखवलेले आहेत आणि हाच पायंडा किंवा हीच पद्धती दुल्हन हम ले जाएंगेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांसमोर आणली. रोमॅन्टिक कॉमेडी या गटातील हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला. एक फूल तीन कांटे या चित्रपटाची ही रिमेक होती. तेव्हा आज आनंद घेऊयात दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीत. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात। आता या चित्रपटाच्या कथेचा सारांश थोडक्यात आपण बघणार आहोत। 1960 साली प्रदर्शित झालेल्या एक फूल चार कांटे या चित्रपटाहून हा चित्रपट बेतलेला होता। तीन मामा आणि त्यांची भाची आणि तिचा प्रियकर असा हा सगळा मामला होता। सपनाचे लग्न आपल्या पद्धतीने आपल्या पसंतीच्या मुलाबरोबर व्हावे असे तिघांनाही वाटत राहते। मग सपना राजाला तिन्ही मामाकडे पाठवते आणि तो तिघांचंही मन जिंकतो आणि शेवट गोड होतो। अशी सर्वसाधारण कथा, परंतु पटकथा आणि मसाला फॉर्म्युला या जोरावर 2000 साली हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करून गेला। तेव्हा आज आनंद घेऊयात दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सदाबहार गीतांचा।

0: hurt.
1: राजा तू नहीं मान रहा है?
0: सपना, why don't you get lost?
1: पक्का?

दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले सलमान खान, करिश्मा कपूर, कादर खान, सतीश कौशिक, जॉनी लिव्हर, ओमपुरी, अनुपम खेर, दीपक तिजोरी आणि परेश रावल एवढ्या तगड्या कलाकारांची फौजच डेव्हिड धवन यांनी उभा केली होती. सर्वच कलाकारांनी उत्तम असा अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून सादर केला. करिश्मा आणि सलमानची जी मॅचो केमिस्ट्री होती त्याने सुद्धा प्रेक्षकांचं खास मनोरंजन केलं. तेव्हा आज आपण आनंद घेऊयात दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सदाबहार गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीत। आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

श्रोते हो, दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रसिद्ध संगीतकार हिमेश रश्मिया यांनी, तर गीतं लिहिली होती सुधाकर शर्मा यांनी. या चित्रपटाच्या यशामध्ये संगीताचं योगदान खूप मोठं आहे. सर्वच गाणी उडत्या चालीची आणि ठेका धरायला लावणारी अशीच होती. या चित्रपटाची गीतं गायली होती कुमार सानू, अलका याज्ञिक, सोनू निगम, सुरेश वाडकर आणि शंकर महादेवन यांनी. 2000 साली हा आल्बम बेस्ट सेलर आल्बम ठरला होता. तेव्हा आज आपण आनंद घेतो आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सदाबहार गीतांचा.

श्रोते हो एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीत. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीत। आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
2: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
2: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
2: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना। इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर। संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। मोबाईल 94 219 78 078, प्राध्यापक निंबाळकर सर। मोबाईल 90 96 52 88 83, प्राध्यापक जाधव सर। मोबाईल 86 98 65 20 65।
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती। पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो। बिग स्टार शोच्या माध्यमातून आपण विविध अशा कलावंतांना भेटत असतो आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करत असतो। आणि आजचे देखील आपले बिग स्टार शोमधले जे बिग स्टार आहेत ते देखील खूप बिग बिग बिग स्टार आहेत। खरं तर त्यांचं जे म्युझिक आहे ते नेहमीच आपल्याला मनातून हृदयातून आपल्याला नेहमी सतत आनंद देत राहिलेले आहेत। मंडळी, आपल्याला सर्वांना ईश्वरानं सर्व समान दिलेलं आहे, परंतु कधी कधी जन्म माणसाच्या हातामध्ये नसतो। म्हणूनच त्याच्या जन्माच्या ठिकाणाबद्दल आणि त्याला मिळालेल्या वारशाबद्दल आपण चर्चा करतोच, परंतु या वसुंधरेवर काही प्रतिभा अशा उतरतात ज्यांना स्वतःचं एक वेगळंच अस्तित्व असतं, ज्या काय मिळालं आणि नाही या पलीकडच्या असतात आणि त्या स्वकर्तृत्वावर आपलं वेगळेपण सिद्ध करतात। आजच्या आपल्या बिग स्टार शोच्या माध्यमातून अशाच एका खास स्टारला आपण भेटणार आहोत, ज्यांनी जन्मतः अंध असतानाही संगीताला मात्र नवी दृष्टी दिली। असे महानतम गीतकार आणि संगीतकार आहेत हिंदी सिनेमाचे तरल संगीतकार रवींद्र जैन। तेव्हा चला आज जाणून घेऊयात या दृष्ट्या संगीतकाराला। आजचे आपले बिग स्टार रवींद्र जैन।

0: आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा, आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत महान संगीतकार रवींद्र जैन. रवींद्र जैन यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1944 मध्ये अलीगड येथे झाला. रवींद्र जैन यांचे वडील इंद्रमणी जैन हे संस्कृतचे मोठे विद्वान होते. त्यांच्या आईचं नाव किरण देवी होतं. रवींद्र यांना एकूण 7 बहीण भाऊ होते. त्यांच्या बॉलिवूड पदार्पणाच्या अगोदर रवींद्रजी खास शैलीत भजन गायन करायचे. रवींद्र जैन हे तिसरे अपत्य होते, परंतु जन्मता अंध असल्यानं त्यांचं काय होणार अशी चिंता सर्वांनाच लागली होती. परंतु त्यांच्या भाग्यात काहीतरी अफलातून आहे याची साधी कल्पनाही कोणाला नव्हती.
1: ले जाएंगे दिल वाले दुल...

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत महान संगीतकार रवींद्र जैन. ऑल इंडिया रेडिओसाठी रेकॉर्डिंग करत असताना रवींद्र जैन यांची राधेश्याम झुंझुनवाला यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर मुंबईत आल्यावर जैन यांना मोठ्या निर्मात्यांसोबत काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. 1972 मध्ये कांच और हिरा या चित्रपटाद्वारे सुरुवात केली. मोहम्मद रफी यांच्या आवाजात पहिलं गीत रेकॉर्ड केलं पण ते रिलीज झालं नाही. अनेक प्रकारच्या स्ट्रगल केल्यानंतर रवींद्र जैन यांना एक मोठी संधी राजश्री प्रोडक्शनने दिली आणि त्यांना मिळाला पहिला मोठा ब्रेक, तो सौदागर या चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटातील सगळीच गीतं ही प्रचंड लोकप्रिय ठरली आणि रवींद्रजी प्रस्थापित संगीतकाराच्या यादीत जाऊन बसले आणि इथूनच त्यांचा प्रवास सुरू झाला.

ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत. आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. जे श्रोते आत्ता आपला लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असतील, त्यांनी मला 99705900 वरती आपला हा कार्यक्रम त्यांना कसा वाटतोय हे सांगायचं आहे. आणि आजचे आपले बिग स्टार जे आहेत ते अतिशय जे आपल्याला नेहमी आनंद देतात त्यांच्या संगीतातून, असे महान संगीतकार रवींद्र जैन यांचा प्रवास जाणून घेतोय आपण आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. मंडळी, सौदागर नंतर त्यांचे राजश्री प्रोडक्शन बरोबर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट आले. यामध्ये गीत गाता चल, चितचोर, पहेली, अखी ओके झरोके से, अबोध, विवाह, एक विवाह ऐसा भी असे सुपरहिट चित्रपट रवींद्रजींनी दिले. याच चित्रपटाच्या माध्यमातून रवींद्र जैन यांच्या संगीताची जादू रसिकांच्या मनावर आपलं अधिराज्य गाजवत होती. त्यातूनच त्यांना आरके बॅनरमधील राज कपूर, बी आर चोपडा आणि रामानंद सागर यांच्या बॅनरखाली काम करण्याची संधी मिळाली.

बिक्सा शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिक्सार आहेत रवींद्र जैन. मंडळी, या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक विविध प्रयोग होत असतात. असाच प्रयोग रवींद्रजींनीही केला आणि या इंडस्ट्रीला दिले 3 खास गायक. यामध्ये हेमलता, जसपाल सिंग आणि यशुदास यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. यशुदास आणि रवींद्रजी यांच्या गाण्यांनीही धूम केली आणि इंडस्ट्रीला मिळाला एक रेशमी आवाज यशुदास या नावानं.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेना 90.4 FM वरून. आणि आज आपण जाणून घेतोय महान संगीतकार आणि गीतकार रवींद्र जैन यांचा जीवन प्रवास.

आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा, आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आज आपण जाणून घेतोय महान संगीतकार आणि गीतकार रवींद्र जैन यांचा जीवन प्रवास.

आपण एकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत, आणि तुम्ही माझ्यासोबत आनंद घेताय बिग स्टार शोचा. आणि जे श्रोते आत्ता लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असतील त्यांनी मला 9970509 वरती हा कार्यक्रम त्यांना कसा वाटतोय हे मला निश्चित सांगावं. श्रोते हो, आजचे आपले बिग स्टार आहेत महान गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन. रवींद्र जैन यांचा प्रवास आपण आजच्या बिग स्टार शो मधून जाणून घेतोय. रवींद्रजी यांना फक्त हिंदी सिनेमातच यश मिळालं असं नाही, तर छोट्या पडद्यावरही त्यांनी कमाल केली. रामानंद सागर यांच्या रामायण या पहिल्या ब्लॉकबस्टर मालिकेच्या संगीताची आणि गीताची जबाबदारी त्यांनीच पेलली, आणि रामायणचं संगीत रामायण झालं. त्यांनी रामायणच नाही तर अलिफ लैला, साईबाबा अशा मालिकांसाठीही संगीत आणि गीतकार म्हणून भूमिका पार पाडल्या.

आरजी प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत महान संगीतकार आणि गीतकार रवींद्र जैन. मंडळी, रवींद्र जैन यांच्या अर्धांगिनीचाही किस्सा फारच रंजक आहे. त्यांच्या पत्नी दिव्या यांच्याशी एक स्टेज प्रोग्रामवरती त्यांची भेट झाली. त्या दर्शक रूपात होत्या, तरीही रवींद्रजींचा आवाज ऐकून त्या एवढ्या प्रभावित झाल्या की त्यांना रवींद्रजी अंध आहेत आणि सर्व माहीत असूनही त्यांनी त्यांच्यासोबत लग्न गाठ बांधली.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आज आपण जाणून घेतोय महान संगीतकार आणि गीतकार रवींद्र जैन यांचा जीवन प्रवास. रवींद्र जैन यांनी स्वतः अंध असतानाही आपल्याला दिव्य अशा संगीतानं अनेकांच्या मनाला प्रज्वलित केलं. रवींद्रजी यांच्या तरल संगीतानं प्रत्येकाच्या मनाच्या तारांना कंपित केलं. यांच्या संगीतामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय संगीताची झलक होती. त्यांच्या शब्दांमध्ये एक वेगळी शैली होती जी एक उत्तम प्रकारच्या संगीतासाठी प्रेरक ठरली. रवींद्रजी यांचा हा अचाट अचाट प्रवास पाहता एक नवी ऊर्जा आपल्यालाही मिळते, कारण आपल्या प्रत्येकाला ईश्वरानं काही ना काही देऊन पाठवलं आहे. गरज असते ती गोष्ट बाहेर काढून नवी दृष्टी निर्माण करण्याची. म्हणूनच खऱ्या अर्थानं रवींद्र जैन हे आहेत रेडिओ तेरणाचे बिग स्टार.

याच नोटवरती मी आरजी प्रगती आजच्या बिग स्टार शो मध्ये इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत. त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आपल्या रेडिओ तेरणावरती आजचे आपले बिग स्टार होते महान गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 वरती. तर पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तेरणावरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपार इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00.
0: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव मोबाइल 94219 78 078 प्राध्यापक निंबाळकर सर मोबाइल 90 96 52 88 83 प्राध्यापक जाधव सर मोबाइल 86 98 65 20 65. संगीत आपल्या मनाचा आरसा. संगीत आपल्या मनाचा संवाद. गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग. हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज. ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नात जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवत हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा।

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून। दुपारचे 1:04 होत आहेत आणि आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे। तर आज काल आपण संध्याकाळी भेटलो होतो, संध्याच्या त्या प्रसारणामध्ये बरेचसे श्रोते लाईव्ह होते, बरेचसे श्रोते नव्हते आणि अचानक सरप्राईज दिल्यामुळे बरेचसे श्रोते, त्यामध्ये हे पण कळलं की किती श्रोते लाईव्ह ऐकतात, जे म्हणतात की 24 तास आम्ही रेडिओ ऐकतो असं जे म्हणणारे श्रोते आहेत, अशा श्रोत्यांना देखील भेटणं झालं, जे कंटिन्यू रेडिओ ऐकतात असे देखील श्रोते मला काल भेटले आणि छान वाटलं ते देखील प्रसारण। तर आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते। थोडासा आवाज चेंज येत असेल तर थोडंसं मला सर्दी आणि घसा माझा दुखत आहे, तर त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा आजचा आवाज। तर काल मी जाता जाता एक विषय दिला होता सर्व श्रोत्यांना की निसर्गावर जेवढी चित्रित केलेली गीतं आहेत, म्हणजे आता त्याच्यामध्ये हिरवा निसर्ग हा भवतीने, परत एक गीत जे खूप एव्हरग्रीन आहे निसर्ग राजा ऐक सांगतो, त्याच्यामध्ये खरं तर बरीचशी गाणी येतात की वृक्षानो, अशी गाणी जी आहेत खरं तर निसर्गावरती, फुलावरती आहेत, चंद्रावरती आहेत, निसर्गात आपल्या जेवढं काही आपल्याला निसर्गाने दिले प्रत्येक काही ना काही कशावर तरी गाणं असं बनलेलं आहे। असं गाणं आज तुम्ही मला द्यायचं आहे 99705900 क्रमांकावरती आणि निसर्गावरती पर्यावरणावरती देखील थॉट तुम्ही लिहून पाठवू शकता मला। आपण काय केलं पाहिजे, आपण संवर्धन कसं केलं पाहिजे, आपण कुठल्या गोष्टी केल्या नाही पाहिजे निसर्गासाठी, हे देखील निसर्गाला आपल्याकडून कमीत कमी कशी हानी होईल याच्या देखील प्रसार करणं तितकंच गरजेचं आहे। तर अशा आजच्या प्रसरणात निसर्गाच्या सानिध्यात आजचा आपण व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम करणार आहोत। तर अशी गीतं येण्याचं अपेक्षित आहे, मी इतर गीतं देणार नाही, जी निसर्गावर आधारित गाणी येतील अशीच गीतं आज घेतली जातील, हे सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा सांगावंसं वाटतंय। तर चला सुरुवात करते, पहिलंच गीत आलेलं आहे ते म्हणजे झुंज या चित्रपटातील आणि समाधान दळवे सर, रुद्र दळवे, राजकुमार सावळे, गणेश क्षीरसागर, कृष्णा जाधव, गुळपुळेहून आम्ही नियमित श्रोते आहोत। आपण निसर्गाला जपलं की निसर्ग आपल्याला जपतो, आम्हाला सर्वांना निसर्ग राजा ऐक सांगतो हे गीत ऐकायचं आहे। आजकाल फक्त आणि फक्त तुमच्या आवाजाची आणि पावसाची वाट पाहतोय, बाप रे। थँक्यू सो मच सर, आणि खूप छान थॉट पाठवलात की निसर्गाला आपण जपलं की निसर्ग आपला जपतो, खूप सुंदर सर थॉट। अशाच थॉटसोबत, अशाच चारोळ्यांसोबत, अशाच गीतांसोबत आज आपण व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम करणार आहोत। सुरुवातच करूयात झुंज या चित्रपटातील एव्हरग्रीन गाण्यांनी।

0: मेरे भी चुप, मेरे भी चुप, कुना लगा ही संगु नका कबल कबल कबल कबल निसर्ग राजा एक संगते
1: हेच गीत ऐकायचं आहे गणेश दत्तात्रय कोतमिरे राहणार वांगी नंबर 2 तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथून त्यांना देखील आज हेच गीत ऐकायचं आहे. गणेश सरांची देखील हीच फरमाईश.

चला तर निसर्ग हा जो आता ग्रीनरी दिसतोय, हे जे वातावरण आहे, निसर्ग आपल्याला नेहमी भरभरून देत असतो, कसलीही अपेक्षा न करता तो खूप काही देऊन जातो आपल्याला. अगदी म्हणजे श्वास आपण घेतो तो फक्त त्याच्यामुळेच घेतो असं मला वाटतं, आणि सर्वांना मान्य देखील आहे ते. पण त्याच्यावरती हानी देखील तेवढीच आपल्यामुळे होते, कारण की तेवढीच लोकसंख्या वाढलेली आहे. पक्ष्यांची संख्या तुम्ही पाहत असाल तर किती कमी झालेली आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे. टेक्नॉलॉजी जरी वाढली असेल तरी देखील हे जे पक्षी आहेत ते सध्याच्या मुलांना पाहायला भेटत नाहीत, ते पाहण्यासाठी त्यांना झू पार्कला जावं लागतं. तर मी जेव्हा होते तेव्हा अंगणात चिमण्या यायच्या, आता तर चिमणी चुकून कुठेतरी दिसते, नाही तर दिसतच नाही. तर असंच पुढचं देखील गीत आहे जे प्रवास करताना सर्वच जण एन्जॉय करतात, सोनू निगम यांच्या आवाजातील गीत आहे. म्हणजे आज आपण निसर्गावर जेवढी चित्रित केलेली गीतं आहेत, म्हणजे कुठलाही पार्ट असेल निसर्गाचं तुम्ही आज पाठवू शकताय, आणि निसर्गावरती थॉट देखील पाठवू शकताय. तर पुढचं देखील हेच गीत आहे गिरीश कुलकर्णी नातेपुते, जे आपले नवीन श्रोते आहेत, बरेच दिवस झाले ते देखील लाईव्ह हा कार्यक्रम ऐकतायत, आणि त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. गिरीश कुलकर्णी, काका नातेपुते, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, सहपत्नी सौ राणी गिरीश कुलकर्णी, मुले चैतन्य गिरीश कुलकर्णी, प्रद्युम्न गिरीश कुलकर्णी, या सर्वांनाच आज हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि त्यांचे भाऊ अशोक योगीराज कुलकर्णी नातेपुते यांच्यासह हे गीत ऐकायचं आहे नवरा माझा नवसाच्या या चित्रपटातील. तसंच पुढचं हेच गीत ऐकायचं आहे हिरवा निसर्ग, गजानन नवले, रोशना नवले, सोहम नवले, श्रुती नवले, आसेगाव बाजार तालुका अकोट जिल्हा अकोला येथून यांनी देखील आज पहिल्यांदाच फरमाईश पाठवली. थँक्यू सो मच सर तुम्ही हे गीत पाठवल्याबद्दल. आणि मला अपेक्षा आहे की आज बऱ्याच जणांच्या अशी गीतं येतील जे खरं तर खूप निसर्गावर चित्रित करण्यात आलेली आहेत, अशी गीतं नक्कीच येतील अशी आशा करते. तर चला आनंद घेऊया त्या सुंदरशा गीताचा, ऐकूयात गजानन नवले, रोशना नवले, सोहम नवले, श्रुती नवले, आसेगाव बाजार तालुका अकोट जिल्हा अकोला, आणि आपले जे नियमित नवीन श्रोते जे आहेत नातेपुते गिरीश कुलकर्णी सर आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमायश.

हेच गीत ऐकायचं आहे. लक्ष्मण योगा लोंढे राहणार नळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथून यांना देखील आज हेच गीत ऐकायचं आहे. लक्ष्मण योगा लोंढे सर यांची देखील हीच फरमाईश.

नवरा माझा नवससा या चित्रपटातील हे सुंदर असं गीत आहे. तर थोडासा आवाज माझा चेंज आहे कारण की मला थोडीशी सर्दी झालेली आहे आणि घसा देखील दुखतोय, त्यामुळे हा आवाज थोडासा ऍडजस्ट करा आजच्या दिवस. आता म्हणजे 2-3 दिवस किती दिवस लागतील माहिती नाही मला, पण लवकरात लवकर बरे होईल आणि पुढची फरमाईश देखील अशाच गीतासाठी. खरं तर हा निसर्ग आहे आणि त्याचं किती आपण संवर्धन केलं पाहिजे हे प्रत्येकानी जर ठरवलं तर खरंच आणखीन त्याचं प्रेम जे आहे ते वाढणार आहे निसर्गाचं. आता सध्या पाहतोय आपण बरेचसे श्रोते जे आहेत मला फोटो पाठवत आहेत, निसर्गाच्या सान्निध्यातच आहेत ते, शेतामध्ये आहेत आणि शेतातला तो जो एक प्रवास असतो किंवा तो टाईम असतो ना इतका छान जातो, एकदम शांत वातावरण असतं आणि सर्व शेत हे हिरवंगार दिसतं. पण सध्याची परिस्थिती पहा, तुम्हाला देखील माहिती आहे की पाऊस हा थांबलेला आहे, आपल्या शेतकरी बांधवांना पेरणी करायची आहे. सोलापूरमध्ये कसलाही पाऊस नाही आहे त्यामुळे पेरणी खूप रखडली गेलेली आहे आणि जिथे झाला आहे तिथे इतक्या प्रमाणात झाला की मग अतिवृष्टी झाली आहे. तर हे देखील निसर्गाचं म्हणावं लागेल की एक दुसरी बाजू आहे जी आपल्यामुळेच झाली आहे असं मला तरी वाटतं, कारण की तेवढंच प्रदूषण वाढलेलं आहे आणि तेवढ्याच घाणीचं साम्राज्य म्हणता येईल ते देखील वाढलेलं आहे. तर या निसर्गाला आपण कसं स्वतः ठेवलं पाहिजे, खरं तर आपल्या घरापासून आपण स्वच्छता करतो तसंच आपण गल्लीतली देखील स्वच्छता, आपल्या रोडची स्वच्छता जरी सर्वांनी मिळून जर करायची ठरवलं तर खरंच खूप आणखीन आपलं गाव जे आहे स्वच्छ गाव आणि सुंदर गाव हे फक्त योजने पुरतं नसतं, आपण स्वतःहून जर स्वतःच्या ह्याच्यात अवलंब केला आणि आपल्या शेजाऱ्यांना देखील आपण तसं करण्यास भाग पाडलं तर खूप एक सुंदर गाव, सुंदर शहर आणि सुंदर सिटी होण्यात खरंच, म्हणजे आपण म्हणतो की अमेरिका वगैरे नाही, आपण सुद्धा करू शकतो ते, फक्त अमेरिकेत नाही. जर तुम्हाला जर स्वच्छतेचे पैसेच पे करायचे असतील आणि जसं की अमेरिकेत स्वच्छता कुठेही घाण टाकली जात नाही तिथे, तुम्ही पाहाल तिथले रोड इतके स्वच्छ आहेत आणि तुम्ही इंडियामध्ये आलात ते दिसत नाही कशासाठी कारण की आपण स्वतःहून दुसऱ्याला छान म्हणतो पण आपण आपल्या इथेच घाण करतोय. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि ही स्वच्छतेची जी जबाबदारी आहे एक नागरिक म्हणून देशाचे ही सर्वांनी उचलली पाहिजे मला असं वाटतं. तर पुढची फरमाईश, असंच जे पाणी पाऊस न पडता जे वाहतं, बन्या बापू या चित्रपटातील प्रीतीचं झुळझुळ पाणी हे जे गीत आहे हे देखील असंच निसर्गाच्या सान्निध्यातच झालेलं गीत आहे, जे प्रीतीचं झुळझुळ पाणी असं म्हणतं बन्या बापू या चित्रपटातील गीत. धाराशिव येथून आपले श्रोते आहेत कुंदन गवळी, मेजर तांबोळी यांना आज गीत ऐकायचं आहे, त्यांनी पहिल्यांदाच फरमाईश पाठवली आहे. तर चला सुरुवात करूयात या गीताला आणि हेच गीत पुन्हा एकदा आपल्या एका श्रोत्यांना ऐकायचं आहे, ते देखील आपले नियमित श्रोते आहेत. कुठे गेले आता या फरमाईशीमध्ये, एवढ्या फरमाईशीवरती येतात की परत नाव विसरून जाते. तर सरांच्या आवडीचं हे गीत आहे, सरांचं नाव सरांनी पाठवलंच नाही आहे बरेच दिवस झालं सरांचा मेसेज येऊन. तर जाधव सर जे आसनगाव ठाणे येथून आहेत, नियमित श्रोते आहेत ते देखील, संजय कुमार जाधव सर ठाणे येथून. आणि आजची गीतं जी आहेत ती निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गावर जेवढी चित्रित करण्यात आली आहे निसर्गाचा एकही पार्ट त्या गाण्यात आहे, म्हणजे एक काय बरीशी गाणीमध्ये ती त्याच्यात खूप वाऱ्यावरती आहेत, फुलावरती गाणी आहेत, चंद्रावरती गाणी आहेत. तर अशी गीतं आज तुम्ही मला द्यायची आहेत निसर्गाच्या सान्निध्यातील. तर ऐकवात आपले जे नियमित श्रोते आहेत संजय कुमार जाधव सर आणि आणखीन कुठले श्रोते होते, धाराशिव येथून कुंदन गवळी सर आणि मेजर तांबोळी यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर पुढची फरमाइश देखील अशा छान गीतासाठी आणि कशासाठी, प्रेमासाठी. या चित्रपटातले गीत फार गाजलेलं आहे. भन्नाट रानवारा मस्तीत शीड खाली, जे गीत खूप गाजलेलं आहे. असाच भन्नाट रानवारा, खरं तर वाऱ्यावरती देखील बरीचशी गीतं आहेत, फुलांवरती देखील तशीच गीतं आहेत, चंद्रावरती गीतं आहेत, पानांवरती, वेलीवरती, झुळझुळणाऱ्या पाण्यावरती देखील अशी गीतं आहेत जी खूप आपल्या दिलेली आहेत मराठी इंडस्ट्रीनी. तर अशीच गीतं आज तुमची येणं खूप गरजेचं आहे. तर पुढची फरमाइश अशाच गीतासाठी. प्रगती मॅडम, आमच्या येडशीला देखील खूप सुंदर असा निसर्ग आहे. रामलिंगचा डोंगर हा कोण विसरेल, आणि त्याची यात्रा देखील असते श्रावण महिन्यामध्ये. भरपूर गर्दी तिथे पाहायला भेटते, आणि तिथे असं म्हटलं जातं की रामाने बाण मारला होता तिथून ते पाणी येतं असं देखील तिथे सांगितलं जातं. तेव्हापासून तो धबधबा तिथला वाहतो आहे. आणि सीतेची न्हाणी देखील ही रामलिंगच्या त्या परिसरामध्ये आहे असं देखील सांगितलं जातं तिथे. तर असा वास, रामाचा वास तिथे राहिलेला आहे, त्यामुळे खूप लोकप्रिय रामलिंग हे तीर्थक्षेत्र आहे तिथे. तर खूप छान असं माझ्या आजीचं गाव आहे, माझ्या मम्मीचं गाव येडशी आहे, तर मावशीचं गाव माझ्या कुर्डवाडी, दापोली आणि बार्शी असं. आज त्यांना कशासाठी, प्रेमासाठी हे गीत ऐकायचं आहे. तर सुरेश वाडकर आणि उत्तर केळकर यांनी गायलेलं सुंदरसं गीत आहे सुधर मोघे, प्रसिद्ध निसर्गातील हे गीत आहे. गाण्यात निसर्ग, हिरवी झाडी, पानांचा सुवास आणि वाऱ्याची झुळूक यातून प्रेमाचे सुंदर वर्णन केले आहे. महादेव रणखाप व सौदागर कर्डे यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. चला ऐकूयात. आपले नियमित श्रोते आहेत महादेव सर आणि सौदागर सर यांची व्हॉट्सअप फरमाइश.

सलादचा कार्यक्रम कसा वाटतो हे देखील तुम्ही मला सांगू शकता 99705900 या क्रमांकावरती. आज निसर्गाच्या सानिध्यात जाऊन तो निसर्ग आपण अनुभवतोय आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. मी किती वेळ सांगते आपल्या श्रोत्यांना की निसर्गावर आधारित असणारी गीतं आज मी घेणार आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. त्यामुळे इतर गाणी तुम्ही पाठवू नका. निसर्गावर जेवढी चित्रित करण्यात आलेली गाणं पानावरती, फुलावरती, पावसावरती, उन्हावरती अशी बरीचशी गीतं आहेत जी आपल्याला दिलेली आहेत आपल्या फिल्म इंडस्ट्रीनी, मराठी असेल, हिंदी असेल. तर हेच गीत पुढचं देखील असंच आहे जे मळ्यामध्ये उभारून गायलेलं आहे आणि खूप लोकप्रिय आहे. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी रावजी हातीन कलाऊजी, म्हणजे त्या मळ्यामध्ये वांगी तोडते वगैरे सगळंच म्हटलेलं आहे. तर अशाच मळ्यामध्ये आस्वाद घेत आहेत फरमाईशीचा आपले श्रोते गणेश दत्तात्रय कोथमिरे वांगे नंबर 2 तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथून. आज बऱ्याच श्रोत्यांनी मला एक डायलॉग फार पाठवलाय बरं, कुठला, काय डोंगर काय झाडी सगळं ओके मध्येच आहे असं जे आहे तो जो व्हायरल झाला होता खरं जो रील त्याच्यावरती हा रील त्यांनी पाठवलंय. तर जया गणेश कोथमिरे राहणार वांगी नंबर 2 तालुका करमाळा. काय शेती पाहू काय पाहू काय पाऊस काय वारा सगळं ओके मध्ये आहे पण पावसा ये रे असं म्हणतायत आपले बरेचसे श्रोते जे आहेत ते खूप पावसाची प्रतीक्षा करतायत आणि सर्वजण करतोय आपण. चला तर पुढचं देखील तसंच गीत आहे जे सांगणार आहे खूप प्रेमाने सांगतंय पावसाला की पडरे पाणी असं जे पुढचं देखील गीत घेणार आहे. तत्पूर्वी ऐकूयात आपल्या दादा

चला एव्हरग्रीन हिट राहिलेलं दादा कोंडके यांचं हे देखील गीत आहे. तर पुढची फरमाईश खरं तर म्हणता येईल सर्वच श्रोते करतायत की काय असंच म्हणावं लागेल, कारण की ते गीतच तेवढं सुंदर आहे आणि प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील हे खूप लोकप्रिय ठरलेलं गीत आहे आणि खरं तर सर्वजण पावसाची अपेक्षा करतायत आणि हेच असं सांगणारं गीत आहे. आणि इथेच गीत पाठवलं आहे प्रियंका पाटील. नमस्कार आरजे प्रगतीताई, मी नवीन तुमचा रेडिओ तेरणा ॲप घेतलेला आहे आणि तुमचा कार्यक्रम म्हणजे मनाला प्रसन्न आणणारा आहे. वेळ कशी निघून जाते काहीच कळत नाही. मी पहिल्यांदाच फरमाईश पाठवली आहे. आज मला गीत ऐकायचं आहे पडर पाण्या, मराठी गीत आहे. आमच्या वहिनींचा बर्थडे आहे, निकिता शेळके. विश यू व्हेरी हॅपी बर्थडे निकिताताई. तर दीपालीताई, स्वातीताई, प्रज्ञाताई हे ऑनलाईन कार्यक्रम ऐकतायत तुर्क पिंपरी तालुका बार्शी येथून. तर नक्कीच थँक्यू सो मच ताई, असंच प्रेम करत रहा आणि ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. ऐकूयात आपल्या ज्या नवीन श्रोत आहेत प्रियंकाताई आणि त्यांच्यासोबत त्यांच्या वहिनी निकिता, दीपाली आणि स्वातीताई आणि प्रज्ञाताई यांची व्हॉट्सअप फरमाईश.

काहीशी अशीच परिस्थिती सध्या अनुभवलेली आहे आपण सर्वांनीच, आणि सर्वच शेतकरी बांधव जे आहेत ते प्रतीक्षा करतायत याच पावसाची. आणि ते सर्वच जण हे गीत खूप मन लावून ऐकलं असेल. आता बरेचसे श्रोते सध्या आपले शेतामध्ये असतात. अगदी माझी मम्मी देखील आता हे गाणं म्हणत असेल, तिला देखील हे गीत फार आवडतं. तर बरेचसे श्रोते सांगतात की आजची थीम खूप छान घेतलेली आहे, भारी थीम घेतली आहे. अशा सांगणाऱ्या आपल्या शुभांगी ताई आहेत, त्या म्हणतात भारी थीम घेतली आहे प्रगती मॅडम. आज शेतात काम करताना निसर्ग अनुभवता येणार, आणि कारण गाणी सगळी भारी आहेत पण पाऊस आला पाहिजे, खूप वाट बघत आहोत असं ते सांगतात. खरं तर हेच गीत त्यांना साजेचं होतं, कारण की हेच गाणं जे आहे ते खूप आत्मीयतेने पाऊस येण्याची वाट पाहणारं गीत आहे. आणि असंच राजकुमार माने सर देखील म्हणताय, ताई काम संपलं आणि आत्ता लाईव्ह आलो आहे, जेवणाचा बेत आहे. आज जेवणातले मेनू सगळे बदलले आहेत. आज वाळलेली चपाती, कांदा चटणी, तोंडी लावायला खारी शेंगदाणे आणि काकडी टॅमॅटो, आज एवढं भन्नाट जेवण आहे. आणि जेवण चाललंय बरं का झाडाच्या सावलीला, आणि सोबत पाण्याची गार बॉटल आहे, आणि निसर्गरम्य परिसरात जेवण चाललेलं आहे या बरं का जेवायला असं म्हणतात. आणि त्यांच्याच आवडीची खरं तर आता गाणी चालू आहे, त्यांना अशी गीतं फार आवडतात राजकुमार माने सरांना देखील. आणि तसंच आपले नियमित श्रोते जे आहेत अनंत कुलकर्णी सर, ते देखील म्हणतात घरी बसल्या बसल्या असं वाटत आहे की आपण कुठेतरी ट्रीपला गेलो आहोत आणि अशी गाणी आज ऐकायला भेटतात. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तर पुढचं देखील गीत असंच एक गीत आहे जे खूप सर्वांना आवडतं, कारण की अशी बरीचशी संकटं येतात, त्यामध्ये सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजातील हे जे सुंदर असं गीत आहे, लक्ष्मीचं पाऊल या चित्रपटातील हे गीत आहे, आणि हेच गीत ऐकायचं आहे. नमस्कार प्रगती मॅडम. नमस्कार सर, आज पहिल्यांदा सरांनी फरमाईश पाठवली आहे. माझं नाव अमेक सिंग जोगी आहे, मी मुरुड तालुका जिल्हा लातूर येथून बोलत आहे. आज मला फिटे अंधाराचे जाळे हे गीत ऐकायचं आहे. आम्ही तुमचे कार्यक्रम नियमित ऐकत असतो. थँक्यू सो मच सर, असंच प्रेम करत रहा. आणि सुंदर असं गीत पाठवल्याबद्दल देखील आभारी आहे. इतर देखील कार्यक्रमांचा आनंद घ्यायला अजिबात विसरू नका. ऐकूयात मेक सिंग जोगी सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

किती सुंदर वाटलं हे गाणं ऐकताना. बऱ्याच दिवसानंतर हे गीत ऐकलंय त्याच्यामुळे इतकं छान वाटलं आणि प्रत्येक ओळ ही किती सांगून गेली याच्यात असं जाणवलं की प्रत्येक ओळ काहीतरी सांगतेय आणि ती ओळ इतकी रिलेट करणारी आहे. प्रत्येक तुम्ही ओळ जर ऐकली असेल ना, सुपर डुपर हिट ठरलेलं हे देखील गीत होतं. आणि त्याचबरोबर आशाताईंचा आवाज आणि त्यांच्यासोबत सुधीर फडके हे होते म्हटल्यावर लाजवाब गाणं आहे. आणि आकाशवाणीवरती सतत मराठी जेव्हा पत्र गीतं लागतात तेव्हा हे गीत ऐकण्यात येत होतं, तर बऱ्याचशा आठवणी आता आपल्या श्रोतांच्या देखील जाग्या झाल्या असतील, कारण की हे गीत आकाशवाणीवरती बऱ्याच श्रोतांनी ऐकलेलं आहे, त्यामुळे आज जुन्या आठवणी नक्कीच सगळ्यांच्या परत जाग्या झाल्या असतील. तर पुढची देखील गीत असंच जे आहे खूप गाजलेलं ते देखील गीत आहे, आशा भोसले यांच्या आवाजातील गीत आहे. आणि अगदी प्रत्येक आई हे गीत जेव्हा ते सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं असेल, एव्हरग्रीन ठरलं होतं बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील, आणि प्रत्येक बाळासाठी आई हेच गाणं गात असावी असं मला तरी वाटतंय, कारण की त्या काळी हे जे गीत होतं ते इतकं लोकप्रिय ठरलं होतं आणि चित्रपट देखील खूप गाजला होता. बाळा गाऊ कशी अंगाई सगळीच गाणी तिथली देखील खूप लोकप्रिय ठरलेली आहेत. तर बाळासाठी गाणं आहे पण चंद्राला डेडिकेट केलेलं आहे, म्हणजेच निसर्गाच्या सानिध्यातलंच गीत आहे जे की चंद्राला म्हणतीये की निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लागा बाई, असं म्हणत ती आपल्या बाळाला झोपवते. आणि चंद्र म्हटल्यावर काय बोलावं चंद्राबद्दल, तर चंद्रावरती देखील तेवढीच बरीचशी गीतं आहेत जी दिलेली आहेत आपल्या फिल्म इंडस्ट्रीने. तसंच हे देखील मराठीतलं एव्हरग्रीन गाणं आहे, ते गीत ऐकायचं आहे. श्रोते आहेत आपले मनोहर गायकवाड सर, शिंदेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली येथून, तर त्यांनी देखील आज पहिल्यांदा पसंती पाठवलेली आहे, तर थँक्यू सो मच सर. ऐकूयात मनोहर गायकवाड, शिंदेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तरी आनंदाची फरमाईश देखील गीत जे आहे त्याची सोमवार टू सोमवार फरमाईश असते अशा आपल्या श्रोते आहेत, नियमित श्रोते आहेत. पण आज काल त्यांनी फरमाईश आय थिंक सो नव्हत्या त्या फरमाईशमध्ये, तर आज त्यांनी फरमाईश पाठवलेली आहे. आपल्या नियमित श्रोते आहेत पल्लवी कुंजेताई, शिंदेवाडी, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली येथून. तर आज पुन्हा एकदा माझे सोमवार टू सोमवार फरमाईश असते, पण काल नाही झाली आहे. काही दिवसापूर्वी कडक उन्हाने सगळ्यांनाच हैराण करून सोडलं होतं, पण आता आकाशभर दाट काळे ढग जमू लागले आहेत. गार वाऱ्याची झुळूक मनाला अलगद स्पर्श करून जाते. पावसाच्या सरींनी धरतीला हिरवागार शालू नेसवलाय. शेतातली पिकं आनंदाने डोलू लागली आहेत. डोंगर धुक्याच्या मिठीत हरवले आहेत आणि ओल्या मातीचा सुगंध प्रत्येक श्वासात दरवळतो आहे. अशा या मनमोहक वातावरणात नकळत त्या सुंदर ओळी आठवतात. चिंब पावसानं राणं झालं आबाद आणि या एका ओळीतच संपूर्ण पावसाळा, हिरवागार निसर्ग आणि मनाला आनंद सामावलेला आहे. मनाचा आनंद सामावलेला आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जणू धरतीला नवजीवन देतो आणि प्रत्येक सरी मनात नवी उमद जागवते. ताई, अशा या निसर्गाच्या सुंदर सानिध्यात मला हे गीत ऐकायचं आहे. हे मनाला बोहून टाकणारं असं गाणं आहे. तर मनही त्या पावसाच्या सरीसोबत चिंब भिजून जातं आणि निसर्गाच्या प्रेमात हरवून जातं. तर आज नक्कीच फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात पल्लवीताईंची ही व्हॉट्सअप फरमाईश आणि ज्या सुंदर अशा निसर्गावरती तुम्ही ह्या चार ओळी पाठवल्यात त्या देखील खूप छान आहेत. थँक्यू सो मच. ऐकूयात पल्लवीताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुन्हा एकदा बने बापू या चित्रपटातील गीत आले आहे आणि जे निसर्गाच्या सानिध्यातलंच गीत आहे आणि हे गीत देखील खूप लोकप्रिय ठरलेलं आहे. तर हे गीत पाठवलं आहे आपल्या श्रोत्यांनी महेंद्र लकडे उमरखेड जिल्हा यवतमाळ येथून आणि हे गीत गायलं आहे अनुराधा पोहरळ यांनी. हे देखील सुंदर असं गीत निसर्गाला डेडिकेट करणारच आहे. ऐकूयात महेंद्र लकडे सरांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला तर असंच सुंदर एक गीत पुढचं देखील आहे. बरेच जे आकाशवाणीचे श्रोते असतील त्यांना हे गीत आठवेल, कारण की चित्रपट जुना आहे. चित्रपटाचं नाव आहे ज्योतिबाचा नवस, या चित्रपटातील गीत आहे. आणि निसर्गाच्या सानिध्यात हे गीत चित्रित देखील करण्यात आलं आहे. हे गीत ऐकायचं आहे व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन यांना आणि त्यांच्यासोबत सर्व त्यांचा फॅमिली देखील आहे, त्यामध्ये वैजंतीमाला गंगाधर चांडगे, पद्मीन भस्मे सोलापूर, मधुबाला क्षीरसागर, हर्ष श्रीकांत गोवर्धन, पूजा हर्षद गोवर्धन, संगीता गोपाळ बुरांडे, नीता जयपसिंगकर, रेश्मा राजू उपरे, शिवानिया जयपसिंगकर, अंकिता तांदळे, ओंकार जयपसिंगकर, योगेश बुरांडे, प्रितेश गंगाधर चांडगे, योगेश गंगाधर चांडगे, निलेश गंगाधर चांडगे, समर्थराज उपरे. तर ऐकूयात व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

असेल, आज निसर्गाच्या सानिध्यात जेवढी गीतं आहेत ते आज तुम्ही मला पाठवू शकताय. निसर्गावरती थॉट, आपण निसर्गाचं संवर्धन कसं केलं पाहिजे हे देखील तुम्ही आज मला 9970509 या क्रमांकावरती पाठवू शकताय. तर पुढची फरमाईश असंच एक गीत आहे जे पावसाळ्यात फार ऐकलं जातं, खूप लोकप्रिय. आजकाल स्टेटसला देखील तुम्ही हे गीत ऐकत असाल, कारण की ते गीतच एवढं सुंदर आहे. आणि इरादा पक्का हा चित्रपट आहे. सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी पडद्यावरती दिसतात. आणि जेव्हा सिद्धार्थ जाधव हा त्याच्या चेहऱ्यावरून त्याला नाकारलं जात होतं की तो हिरो म्हणून काम करू शकत नाही असं त्याला हिणवलं जात होतं, त्यावेळेसचा त्याचा हा पहिला चित्रपट होता. आणि त्यानंतर भाऊंची आता एंट्री जी आहे ती सर्वात आयकॉनिक ड्रेसिंग सेन्स मध्ये देखील आता सध्या सिद्धार्थ जाधव याला मराठीतला हिरो म्हणून पाहिलं जातं. तर चला असा वेगळा बदल अचानक एखाद्या माणसात, ज्याला आपण नको म्हणत असतो, तो काहीतरी वेगळं करून येतो आणि सर्वांच्याच लक्षात परत तो राहतो, असा सिद्धार्थ जाधव देखील आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे जे आपली सातवीतली स्टुडंट आहे, जी आहे सिद्धी कंडारकर, जिनी पहिल्यांदाच मला फरमाईश पाठवली आहे. मुरुड येथून फरमाईश पाठवते. गीत आज मला ऐकायचं आहे असं म्हटली ती इरादा पक्का या चित्रपटातील. आणि तुमचा कार्यक्रम खूप खूप खूप छान आहे असं त्या सांगतात. तर नक्कीच सिद्धी थँक्यू सो मच, असंच आनंद घे आणि ऐकत राहा. घरी देखील सर्वांनाच ऐकू ऐकूयात सिद्धीची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर पुढची फरमाईश एव्हरग्रीन गाण्यासाठी, जे गीत मला देखील फार आवडतं, माझ्या मम्मीला खूप आवडतं आणि ते गीत आपल्या सचिन झेंगडे सरांना देखील खूप आवडतं असं गीत देते पुढचं. तर फटाकडी हा चित्रपट आहे आणि श्रोते आहेत आपले अशोक शिंदे सर, त्यांची मंगळवार टू मंगळवार फरमाईश असते दारफळ माडा हेतून. आणि गेल्या वर्षी खरं तर पाहिलं आपण तर खूप पूर हा सीना नदीला झाला होता आणि तिथली परिस्थिती खूप वेगळी होती गेल्या वर्षी. तर बरेचसे श्रोते आपले दारफळचे आहेत ते अडकले होते पावसाळ्यात या, आणि राक्षीमामांचं देखील बरंचसं नुकसान झालं होतं. राक्षीमामा आले होते सांगायला, बऱ्याच गावांचा संपर्क तुटला होता. तर दारफळ येथून आपल्या अशोक शिंदे सर आज पाठवतात व्हिडिओ देखील, त्यांनी पाठवला तिथला कालचा म्हणजे गेल्या वर्षीचा सॉरी. तर ते म्हणतात की गेल्या वर्षी पूरस्थिती आणि यावर्षी निकाल कोरडा दुष्काळ यामुळे शेतकऱ्याने कसे जगावे हे समजत नाही. तरी सर्व पिके जळून चाललेली आहेत, पावसाची अप्रतिम वाट पाहत आहोत. व्हिडिओमध्ये आमच्या घराजवळचाच पाण्यामुळे भयानक परिस्थिती झाली होती गेल्या वर्षी. आता चिमणीला पाणी पिण्या एवढं सुद्धा पाणी शिल्लक नाहीये आणि अशा स्थितीत शेतकरी कसा सुधरेल आशा आहे. म्हणून तर शेतकरी आहे, आशेवर व कष्टावर जगणारा फक्त शेतकरीच आहे. सर्व धंदे शेतीवर अवलंबून आहेत. शेतकरी सुखी तर सर्वजण सुखी, हे एकदम खरं आहे. शेतकरी सुखी असले तर सर्वजण सुखी असणार आहेत. तर आज एक गीत धरणी आईचीच माया आहे ही खरं तर, आणि सर्वच श्रोते जे आहेत ते आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. त्यामुळे एक गीत मगाशीच मी प्रल्हाद शिंदे यांचं दिलं होतं, पण हे देखील गीत आपल्या शेतकरी बांधवांना फार आवडतं. तर हेच गीत त्यांच्यासाठी देऊयात आणि ऐकूयात मंगळवार टू मंगळवार ज्यांची फरमाईश असते आपले नियमित श्रोते अशोक शिंदे सर. आणि तसंच आपले दुसरे देखील श्रोते आहेत, त्यांना हे गीत ऐकायचं आहे. ते म्हणजे श्री संत वामन बाबा श्रोता संघ कोल्हा तालुका मानोरा जिल्हा वाशिम, सुरेश भट, संजय गवई, अमोल अलवणे, गौरव भट, माझा मुलगा महेश भट, एस कुमार टेलर. तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत सुरेश भट सर आणि सर्व फॅमिलीची आणि अशोक शिंदे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

सलाजी गीत निसर्गाच्या सानिध्यात आहेत, आपल्या शेतकरी बांधवांच्या खूप जवळची ही गीतं आहेत खरं तर. आणि अशीच गीतं आज आपण ऐकतोय रेडिओ तेंडा 90.4 FM वरती. दुपारचे 2:25 होत आहेत आणि बरेचसे श्रोते जे आहेत आपल्या शेतामध्ये सध्या आहेत, खरंच त्यांना खूप छान वाटत असणार आहे ही गीतं ऐकताना. आज वेगळी थीम घेऊन मी आरजी प्रगती आपल्या समवेत आलेली आहे.

तर पुढची फरमाइश देखील अशाच सुंदर अशा गीतासाठी, आणि गीत आहे आभाळाला सपान सके निखारे हा चित्रपट आहे. श्रोते आहेत बबन चौगले बोर पाडणे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून. ऐकूयात आपले नियमित श्रोते बबन चौगले बोर पाडणे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला निसर्गाच्या सानिध्यातली जेवढी गीत आहेत ती घेण्याचा प्रयत्न करते, तर पुढची देखील फरमाईश. पण हिंदी गीतं तशी निसर्गातली आलेली नाही आहेत, मराठी गीतंच येतात. तशी तर मराठी गीतं खूप एव्हरग्रीन आहेत, पण हिंदीत देखील अशी गीतं आहेत जी निसर्गाच्या सानिध्यात आहेत. अशी गीतं देखील तुम्ही पाठवू शकता 9970509 या क्रमांकावरती. पुढची फरमाईश नादो महानोर यांचं एव्हरग्रीन राहिलेलं गीत आहे, खूप लोकप्रिय ठरलेलं हे देखील गीत आहे. तर ऐकूयात हे जे गीत ऐकायचं आहे. श्रोते आहेत आपले लाटे परिवार शिराढोन तुळजापूर येथून उषा निशा सार्थक नमन भाग्यवंत कन्हया आपले नियमित श्रोते आहेत सर देखील, तर त्यांना आज गीत ऐकायचं आहे सिकंदर लाटे सर लाटे परिवार यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुढची फरमाइश देखील अशाच एव्हरग्रीन गीतासाठी. सॉरी, तर पुढची फरमाइश प्रमोद उपाध्ये सर आहेत इचलकरंजी येथून. खरं तर आराध्याची देखील मला आठवण आलीच होती, पण आराध्या आजकाल काही लाईव्ह येत नाही, तर प्रमोद उपाध्ये सर तिचा व्हॉइस नक्कीच माझ्यापर्यंत पोचवा. तिची देखील मला खूप आठवण येते आराध्याची. तर आज बऱ्याच दिवसानंतर सरांनी फरमाइश पाठवली आहे इचलकरंजी येथून. प्रमोद उपाध्ये सर त्यांना देखील एव्हरग्रीन गाणं असलेलं मिलिंद इंगळे यांचं गारवा हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात या निसर्गाच्या सानिध्यातल्या या सुंदर अशा गीताचा.

ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाखत, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही। तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो, दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ, उन्हामागून चालत येते गार गार कातर वेळ, चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो, पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो।

चला असंच सुंदर गाणं पुढचं देखील गुरु या चित्रपटातील, जे खूप निसर्गाच्या सानिध्यात म्हणजेच पावसाला बरसू रे मेघ म्हणत श्रेया घोषाल यांच्या बद्दल हे सुंदर संगीत आहे आणि गॉर्जियस ऐश्वर्या रॉय या पडद्यावरती दिसतात. तर हेच गीत ऐकायचं आहे आपले श्रोते जे आहेत, नवीन श्रोते आहेत ज्योती, जे आहेत सोलापूर सिटी येथून. त्या म्हणतात प्लीज प्ले माय सॉन्ग बरसू रे मेघ डेडिकेटेड फॉर माय लव अमित, प्लीज टेल हिम एव्हरी टाइम ही ब्रेक्स माय हार्ट. ओ मग त्यांना असं म्हणावं लागेल, ओ बेबी डोंट ब्रेक माय हार्ट. तर त्या म्हणतात की आय डिडंट वॉन्ट टू टॉक टू हिम, इस बार बहुत हो गया असं म्हणतात. और इस लॉन्ग डिस्टन्स के लिए लव बट इच अदर वी बोट डेली लिसनिंग रेडिओ तेरणा अँड प्रगती मॅम यू आर आवर फेवरेट. थँक्यू सो मच ज्योती मॅडम. तुमच्या दोघातली ही जी नोकझोक आहे पण ती प्रेमाची नोकझोक असावी ना की भांडणाची असावी. तर सध्या त्या रेडिओ तीर्ण दोघंही ऐकतायत असं म्हणतायत ते. आणि आम्ही 8 वर्ष झालं एकमेकांसोबत राहतोय, लव करतोय असं म्हणतायत. पण फरमाईश प्रोग्राम वेअर वी बोथ शेअरिंग आवर फिलिंग इन अ सॉन्ग विथ इच अदर, सो प्लीज रिक्वेस्ट यू. तर आज आपण निसर्गाच्या सानिध्यात घेतलं होतं त्याच्यामुळे त्यांनी वेगळं गीत पाठवलं होतं आधी, पण त्याच्यानंतर मी जेव्हा म्हटले की आज आपण निसर्गाच्या सानिध्यातली जेवढी गीतं आहेत अशी घेतोय, तर असंच गीत त्यांनी आता पाठवलंय गुरु या चित्रपटातील. ऐकूयात ज्योती फ्रॉम सोलापूर सिटी यांची व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाईश आज बऱ्याच महिन्यानंतर ज्यांची फरमाईश आली आहे, आपले नियमित श्रोते आहेत अरुण कडू, उज्ज्वला कडू, भक्ती कडू, निरंजन कडू, तर त्यांना हे गीत ऐकायचं आहे, कश्मीर मैं तू कन्याकुमारी, चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातील हे सुंदर असं गीत आहे. सर्वजण डाळिंब बागेत फळं बांधण्याची कामं चालू आहेत. आमच्याकडे आज वातावरणामध्ये थोडासा बदल जाणवत आहे, थोडे ऊन सावली चालू आहे, तर आज मला हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. ऐकूयात बऱ्याच दिवसानंतर सरांची फरमाईश, अरुण कडू, उज्ज्वला कडू, भक्ती कडू, निरंजन कडू या सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: हाय प्रगतीताई, नमस्ते. मी तुमचा नेहमीचा श्रोता विकास लोंढे, मुक्काम पोस्ट हिंगणगाव, तालुका कवठे मंकाळ, जिल्हा सांगली. ताई, पावसाचा पहिला थेंब अलगत मातीवर पडतो तेव्हा दळवणारा सुगंध मनाला एक वेगळाच विश्वात घेऊन जातो. हिरवागार निसर्ग, धुक्याने झाकलेले डोंगर, मंदगार वारा, पावसाच्या सरीवर डोलवणारी झाडं, अशा या सुंदर वातावरणात आपल्या आवडत्या व्यक्तीची साथ असेल तर प्रत्येक क्षण आयुष्यासाठी आठवण बनून राहतो. कधी तिच्या केसात अलगत विसावणारे पावसाचे थेंब, कधी हातात हात घेऊन पावसात भिजण्याची ओढ, तर कधी फक्त तिच्या डोळ्यात हरवून जाण्याची इच्छा, अशा प्रत्येक भावनेला शब्द मिळतात ते एका सुंदर गाण्यात. कधी तू रिमझिम करणारी बरसात, कधी तू मनाला सुखावणारी गार हवेची साथ. हे गाणं ऐकलं की वाटतं जणू प्रेमाला पावसाचं रूप आलं आहे. प्रत्येक सर तिच्या आठवणी घेऊन येते आणि प्रत्येक थेंब मनाची नवी पालवी फुलवून जातो. आज मला कधी तू रिमझिम करणारी बरसात हे मनाला स्पर्श करणारे गीत ऐकायचे आहे. हे गाणं मी माझ्या प्रिय पत्नीला प्रेमपूर्वक समर्पित करतो. मी ती माझ्या आयुष्यात आहे म्हणून प्रत्येक पाऊस सुंदर वाटतो, प्रत्येक ऋतू आनंदाचा वाटतो आणि प्रत्येक स्वप्न जगण्याची नवी उमेद देत तिचं प्रेम म्हणजे माझ्या आयुष्याचा सुगंध, माझ्या मनाचा गारवा आणि माझ्या प्रत्येक श्वासात जपलेली सर्वात सुंदर भावना आहे. हीच प्रेमाने भरलेली फरमाईश माझ्या कुटुंबियांना, मित्रमंडळींना आणि रेडिओ तेरणाच्या सर्व प्रेमळ श्रोत्यांना समर्पित आहे. ताई, माझी ही पावसाळी प्रेमाने ओथंबलेली फरमाईश नक्की पूर्ण करा. खूप खूप धन्यवाद ताई. रेडिओ तेरणा, आपली माणसं, आपला आवाज, निसर्गाबद्दल दोन शब्द. फुलासारखं उमलायचं, नदीसारखं व्हायचं, फुलासारखं उमलायचं, नदीसारखं व्हायचं आणि आकाशासारखं विशाल मन ठेवायचं, आणि आकाशासारखं विशाल मन ठेवायचं हीच निसर्गाची शिकवण आहे. धन्यवाद ताई.
1: फार सुंदर विकास सरांनी आज पहिल्यांदाच व्हॉइस रेकॉर्ड पाठवले आहे, आय थिंक सो. याच्या आधी देखील पाठवलं होतं पण बरेच दिवस झालं. त्याच्यानंतर आत्ताच त्यांनी फरमाईशमध्ये पाठवला त्यांचा व्हॉइस. तर त्यांना एक गीत ऐकायचं आहे, असंच निसर्गाच्या सान्निध्यातलंच हे देखील गीत आहे. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील हे गीत आहे. ऐकूयात विकास लोंढे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: नमस्कार, मी लक्ष्मण योगा लोंढे, राहणार नळी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूरहून बोलत आहे. आजचा कार्यक्रम एक नंबर चालू आहे. रेडिओ तेरणा मी रोज माझ्या मोबाईलवर ऐकतो. कार्यक्रम मी नेहमी ऐकतो. रेडिओ तेरणा एक नंबर FM स्टेशन आहे. मी दुसरं कुठलं ऐकत नाही FM, फक्त रेडिओ तेरणा ऐकतो.
1: थँक यू सो मच सर. लक्ष्मण सर पंढरपूर येथून नियमित श्रोते आहेत ते देखील. तर थँक यू, असंच प्रेम करत चला आणि ऐकत चला रेडिओ तेरणा 90.4 FM. तर पुढची फरमाइश घेते. हिंदीमधील एक एव्हरग्रीन गाणं आहे जे खूप खूप सुंदर आहे. बड़े अच्छे

हेच गीत सुचलेलं आहे. नामदेव गणपत राणी सर देहू पुणे येथून खूप सुंदर असं गीत सरांनी पाठवलं आहे. हिंदीत देखील तसंच आणखीन एक गीत आहे.

नंतर आणखीन म्हटलं तर बरीचशी हिंदीमधली गाणी आत्ताही आठवतं. हां, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, परत हिंदीमधील देखील खरंच छान, पण हे गीत एव्हरग्रीन आहे, खूप छान वाटतं आणि खूप दिवसांनी तर ऐकणार देखील आहे. तर थँक्यू सो मच सर. ऐकूयात नामदेव गणपत राणी सर देहू पुणे येथून यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश. बालिका बधू हा चित्रपट आहे.

तर असाच सुंदर हा निसर्ग आहे जो खूप भरभरून प्रेम करतो, आपला निस्वार्थ प्रेम देतो. आणि आजचा माहोल एक वेगळा बनला, एक वेगळा व्हॉट्सअप फरमाईशचा कार्यक्रम. आज बऱ्याच श्रोत्यांनी सांगितलं आजचा कार्यक्रम खूप छान झाला, थँक्यू सो मच, हे तुमचंच योगदान आहे, त्यामुळे हा कार्यक्रम मला घेता आला. तर ज्या श्रोत्यांच्या राहिलेल्या आहेत प्लीज नाराज होऊ नका, आपण भेटूयात उद्या. बऱ्याच आणखीन श्रोत्यांच्या फरमाईशी राहिलेल्या आहेत. आणि जाता जाता पुन्हा एकदा, खरं तर विठुरायाचं आपण प्रत्येक गीत देतो, पण एक गीत खास त्या रखुमाईसाठी देऊयात. आणि हे गीत जाता जाता देणार आहे, आणि तेच गीत खास एका श्रोत्याने देखील सुचवलं आहे, उमेश सौदागर वाकसर साकत तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथून. आज गीत ऐकायचं आहे, खास बायकोसाठी डेडिकेट करत आहो, कारण की त्यांची ॲनिव्हर्सरी आहे. परिस्थिती कशीही असो, बायको सांभाळून घेणारी असली तर संसार सुखाचा होतो असं त्यांनी सांगितलं आहे. तर तुमच्या ॲनिव्हर्सरीला दोघांनाही ॲनिव्हर्सरीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते सर, असाच तुमचा सुखाचा संसार हो. आणि असाच संसार रखुमाई देखील करते विठ्ठलासोबत आपल्या. तर अशाच या रखुमाईसाठी देखील आपण हे गीत डेडिकेट करूयात आणि जाता जाता सुंदर असं हे गीत ऐकूयात. तर हेच गीत आपल्या दुसऱ्या देखील श्रोत्यांना ऐकायचं आहे, आपले नियमित श्रोत आहेत, मंगळवार टू मंगळवार फरमाईश पाठवतात रंगनाथ क्षीरसागर लातूर येथून. आणि त्यांच्यासोबत आहेत सर्व त्यांचा मित्रपरिवार देखील त्यांच्यासोबत सामील आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत रंगनाथ क्षीरसागर सर यांची देखील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश. उद्या भेटूयात एका वेगळ्या वळणावर, म्हणजेच जीवनात अनेक बदल येतात, होत राहतात, अशा या जीवनात संघर्ष करतो आपण, असं जीवन, जीवन हा शब्द आहे म्हणजेच जिंदगी. जीवनावरती जेवढी काही आधारित गीतं असतील, जीवनाबद्दल आपल्याला काही लिहून पाठवायचं असेल तर नक्कीच उद्या मला पाठवू शकताय 9970509 या क्रमांकावरती. उद्याचा विषय आहे जिंदगी, जीवन, अशीच गीतं उद्या जिंदगीला डेडिकेट करणारी, जीवनाला डेडिकेट करणारी, आणि त्याच्याचबरोबर तुमचे थॉट देखील येणं तितकंच अपेक्षित आहे. ऐकूयात आता सुंदर अशी ही जाता जाता फरमाईश. आणि राहिलेल्या श्रोत्यांनी प्लीज नाराज होऊ नका, भेटूयात उद्या. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। चला निरोगी धाराशिव घडवूया। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव। वेळ सकाळी 9 वाजल्यापासून। गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा। आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा। चला निरोगी धाराशिव घडवूया। दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव। उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो। अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आयुष्यामध्ये पुढे जात असताना त्यांचा जो जीवन प्रवास असतो तोच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। आणि याच पद्धतीनं आज आपण जाणून घेणार आहोत श्री संदेश देशपांडे यांचा जीवन प्रवास। ते 2003 साली तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेले आहेत। मूळतः राहणारे ते छत्रपती संभाजीनगरचे आहेत, सध्या पुणे इथे स्थायिक झालेले आहेत। त्यांचं BA प्रोडक्शनमधून पासआउट झालेलं आहे आणि ते सध्या आता जर्मन कंपनीमध्ये पुण्यामध्ये कार्यरत आहेत। संदेशजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
3: धन्यवाद तुमचे। हॅलो तेरणा।
2: संदेशजी, आता सर्वप्रथम तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आपण 2003 मध्ये पासआउट झालेला आहात आणि आता 2023 सुरू आहे, तर आपण पहिल्यांदाच कॉलेजमध्ये येत आहे की कसं आहे?
3: ज्यावेळी मी पासआउट झालो त्यानंतर मी आता फर्स्ट टाइमच कॉलेजमध्ये आलो। माझं कॉलेज पाहण्याची संधी मला मिळाली, एकदम चांगलं वाटलं। बऱ्याच जवळपास हा 20 वर्षांचा कालावधी आहे, तर 20 वर्षांनंतर परत एकदा कॉलेजमध्ये येऊन त्या जुन्या आठवणी सगळ्या जागा झालेल्या आहेत।
2: अच्छा, फ्लॅशबॅक मध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी इथल्या कॅम्पसमध्ये आठवत असणार आहेत।
3: नक्कीच नक्कीच।
2: सध्या तुम्ही प्रेझेंटमध्ये आहे का पास्टमध्ये?
3: मी पास्ट मध्ये आहे। मी रिलेट करतोय की सध्या जे बदल दिसतायत मला आणि मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी जे जे होतं माझ्या आजूबाजूला, तर त्यांना मी रिलेट करतोय। बऱ्याच सारे नवीन गोष्टी दिसतायत, बरेच सारे चेंजेस दिसतायत, बरेच सारे ऍडिशन दिसतायत इथे, तर खूप चांगलं वाटतंय। म्हणजे हा जो म्हणजे ही जी फिलिंग आहे नक्की शब्दामध्ये व्यक्त करता न येण्यासारखी आहे, खूप छान वाटतंय।
2: अच्छा, मग 2003 त्या तुमच्या कालावधीतले बरेचसे लोक पण आठवत असणार, तुमचे फ्रेंड सर्कल आठवत असणार आहे, तुमचे लेक्चर्स आठवत असणार आहेत, तो नेमका ती कशी जर्नी होती ते सांगा।
3: सी आमच्या वेळी असं होतं की मेकॅनिकल आणि प्रोडक्शन ह्या दोन बॅचेस होत्या ज्या एक सोबत राहायच्या, कारण सिलेबस आणि कोर्स सेम होता, त्यामुळे अप टू बी सगळ्यांचं म्हणजे क्लासेस सेम राहायचे. तर जे मित्रांचं एकदम क्लोज असोसिएशन होतं आमचं, आणि आताही त्यातले बरेचसे मित्र पुण्यामध्ये आहेत, काही मित्र अब्रॉडला आहेत. बट सध्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये जे आपल्याला व्हॉट्सअप आहे किंवा फेसबुक आहे, इन्स्टा आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांशी टच आहे, बरेचसे ग्रुप फॉर्म झालेले आहेत आणि प्रत्येकाबद्दल बऱ्यापैकी अपडेट आहे. काही मित्र थोडेसे दूर गेले म्हणजे नाही त्यांच्याबद्दल माहिती, बट बरेचसे जे आहेत ते आहेत, कनेक्ट मध्ये आहेत. अच्छा, तो एक चांगला भाग आहे.
2: अच्छा, तर सगळ्यात अगोदर तर असा आहे की तुम्ही साधारणतः 20 वर्षांनंतर परत एकदा कॉलेजमध्ये येत आहात. तर 2003 वेळेस तुम्ही तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड कशी केली होती, तुम्हाला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा माहिती कशी झाली होती त्याच्या अगोदर ऍडमिशनचा रिगार्डिंग?
3: ओके, सी ज्यावेळी माझा डिप्लोमा पूर्ण झाला होता त्यावेळी मुंबई बोर्डातून याचा रिझल्ट यायचा आणि सेंट्रलाइज प्रोसेस होती इंजिनिअरिंगची, आणि मेरिट बेसिसवरती सेंट्रलाइज प्रोसेसमध्ये कॉलेजचे ऑप्शन्स मिळायचे. तर मला त्यावेळी जे ऑप्शन्स मिळाले होते तर त्याच्यामध्ये मी ग्रेडेशन चेक केलं होतं. तेरणाचं ग्रेड त्यावेळी ए ग्रेड होता कॉलेजचा, आणि डेफिनेटली इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॉलेजची जी इन्फॉर्मेशन होती की कॉलेजचे जे प्रोफेसर्स होते आणि जे पासआउटचे स्टुडंट होते त्यांच्याबद्दल थोडंसं रिसर्च केल्यानंतर असं कळालं की द क्वालिटी इज एक्स्ट्रीमली गुड, सो आय शुड गो फॉर दिस कॉलेज. तर जे ऑप्शन होते माझ्यासमोर, मे बी उदगीरचं कॉलेज असेल किंवा लातूरचं असेल, सोलापूरचं असेल, तर त्यापैकी मला असं वाटलं की ग्रेड आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बेसवरती तेरणाला निवडायला पाहिजे, त्यामुळे मी हे कॉलेज निवडलं.
2: तुमचा अंबाजोगाई पॉलिटेक्निक झालेला असं तुम्ही म्हटलं,
3: येस.
2: तर त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला इथं ऍडमिशन घेतलं आणि मग इथे आल्यानंतर तुम्हाला इथला सगळ्या कॅम्पस पाहून त्या काळामध्ये 2000 साधारणतः आपलं 1 ऍडमिशन झालेलं असणार आहे, तर त्या काळामध्ये तुम्हाला कसं वाटलं इथलं कॅम्पसमध्ये व्हिजिट करून, तुम्हाला वाटलं की तुमचे ड्रीम्स कम्प्लीट होतील?
3: सी

0: त्यावेळी असं होतं की मी डिप्लोमा केल्यामुळे मला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळालं, मला फर्स्ट इयर करायची गरज नाही पडली. आणि कॅम्पस पाहिल्यानंतर मला कॅम्पस हा खूप ह्यूज वाटला, बिकॉज जसं आता आहे की मेकॅनिकल आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट बॅक साईडला होते, म्हणजे मेन एंट्रन्सच्या बिल्डिंग पासून ते बॅक साईड, त्यावेळी आम्हाला ते अंतर कदाचित पायी किंवा बाईक किंवा जे काय होतं त्या मोडनी जावं लागायचं. तर कॅम्पस डेफिनेटली चांगलाच होता आणि मला असं खात्री होती की कॉलेज ए ग्रेडचं आहे, डेफिनेटली यातनं मला पुढे चांगला स्कोप मिळेल आणि माझे डायरेक्शन क्लिअर होतील.
1: मग तुमचं ते अकॅडमिक्स जे होतं 3 वर्षाचं डायरेक्ट सेकंड इयर पासून, तर ते तुमचं कसं राहिलं त्या काळामध्ये, तुमचं दररोजचं करिक्युलम असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, तर ह्या कशा राहिलेल्या?
0: सी टू बी ऑनेस्ट विथ यू, मी म्हणजे मेरिट स्टुडंट नव्हतो त्यावेळी सुद्धा, पण डेफिनेटली मी जे फर्स्ट इयर सॉरी सेकंड इयर थर्ड इयर आणि फायनल इयर जे केलं, माय फायनल इयर वॉज विथ डिस्टिंक्शन.
1: ओके.
0: येस, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, दॅट वॉज अन अचीवमेंट फॉर मी. सो बेस्ड ऑन दॅट मला पुढचं जे मार्ग आहे तो मिळत गेला. बाकी सेकंड आणि थर्ड इयर जे होते इट वॉज फर्स्ट क्लास.
1: बर बर. मग आता 2003 तुम्ही ज्यावेळेस पासआउट झालात त्यावेळेस तुमचं असं काही ड्रीम होतं का की आपल्याला कुठेतरी जाऊन पुण्यामध्येच काम करायचं, किंवा असं काही तुम्ही ठरवलेलं होतं ड्युरिंग द तुमच्या अकॅडमिक इयरमध्ये की कसं होतं नेमकं?
0: सी त्यावेळी असं होतं ना की म्हणजे माहितीचा खूप अभाव होता. 2003 इन्फॉर्मेशन वॉज नॉट दॅट रेडिली अवेलेबल आणि जे ऑप्शन्स होते ते सुद्धा इझिली माहिती नव्हते. तर त्या केसमध्ये डायरेक्शन खूप साऱ्या मी निवडत गेलो की मला आता डिफेन्समध्ये जायचंय, त्यातल्याच मला इंडियन नेव्हीसाठी काम करायचंय, मग त्याच्यासाठी परस्यू केलं, त्याच्यासाठी मी बरेच सारी मेहनत घेतली, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन केली. त्याच्यानंतर मग असं वाटलं की नाही, मग आपण इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करायला पाहिजे, एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्शनमध्ये काम करायला पाहिजे, असं थोडंसं डायव्हर्सिफाईड माइंड होतं त्यावेळी. म्हणजे टू बी ऑनेस्ट की क्लिअर असं नव्हतं की इकडेच आपल्याला जायचं किंवा हेच करायचंय, बट ओव्हर द पिरियड ऑफ टाईम मार्ग निघत गेला, दिशा मिळत गेली, इन्फॉर्मेशन मिळत गेली आणि बाय गॉड्स ग्रेस वी गॉट नाईस अपॉर्च्युनिटी.
1: आता ही जे तुम्ही जर्मन कंपनी म्हणताय जिथं तुम्ही आता सध्या जॉब करताय, तर ह्या कंपनीमध्ये आपण कधी जॉईन झालात आणि आता सध्याचा आपला प्रोफाईल कसा आहे?
0: ओके. तुमच्या ह्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी मी माझं थोडंसं त्याच्या आधीचं बॅकग्राऊंड सांगतो. 2003 मी पासआउट झाल्याच्या नंतर मी एक वर्ष जवळपास कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केली, त्याच्यामध्ये डिफेन्ससाठी मी 2-3 अटेम्प्ट केला. दॅट वॉज अनफॉर्च्युनेट की मी तिथे नाही सिलेक्ट होऊ शकलो. त्याच्यानंतर मी असं डिसाईड केलं की आय शुड गो टू ऍडमिनिस्ट्रेशन साईड.
1: ओके.
0: मग त्याच्यानंतर मी कॅटची एक्झाम दिल्या, त्याच्यानंतर मी बऱ्याच साऱ्या एमबीएच्या रिलेटेड एंट्रन्स एक्झाम दिल्या आणि त्याच्यानंतर मी माझं एमबीए मार्केटिंग केलं.
1: ओके.
0: तर 2004-2006 माझा हे 2 जी होते ते एमबीए मार्केटिंग करण्यामध्ये गेली. एक वर्ष मी हे प्रिपरेशन मध्ये स्पेंड केली होती, बट दॅट वॉज वर्थ स्पेंडिंग, कारण त्याच्यामध्ये असं होतं की ओव्हरऑल वर्ल्डचे जे नॉलेज आहे किंवा सब्जेक्ट बद्दल जे नॉलेज आहे की कुठला कोर्स करायला पाहिजे, एमबीए करायला पाहिजे की नाही, किंवा डिफेन्समध्ये नाही जाऊ शकलो तर काय रिझन होतं, हे सगळी इन्फॉर्मेशन जी फाइंड आउट करण्याची जी प्रोसेस होती ना ती त्या 1 केली आणि त्यानंतर मी फुल टाइम एमबीए केलं, एमबीए मार्केटिंग केलं आणि 1 मी औरंगाबादला केनस्टार नावाची कंपनीमध्ये काम केलं. 1 3 असेल तो माझा पहिला जॉब होता. त्याच्यामध्ये मी मार्केटिंग डिपार्टमेंटला होतो, स्टार्टअप होतो मी त्यावेळी. तर 1.5 काम केल्यानंतर मी 2007 एका कोरियन कंपनीमध्ये जॉईन झालो. ती कंपनी होती टेगोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी वॉज इन टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कार्बाइड कटिंग टूल्स, जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये लागतात. आणि ह्या कंपनीमध्ये जॉईन केल्याच्या नंतर मी मेन फील्डशी इनलाईन झालो, म्हणजे माझं इंजिनिअरिंग झालं होतं आणि आता माझा जॉबही म्हणजे इंजिनिअरिंगच्या रिलेटेड होता. दिस इज अ कम्प्लीट टेक्निकल सेलिंग प्रोफाईल. तर त्याच्यामध्ये मी सुरुवात केली इंजिनिअरपासून कंपनीमध्ये आणि तो माझा प्रवास होता 12 1 महिन्याचा टेगोटेकमध्ये. 2007 ते 2019 जूनमध्ये मी ती कंपनी सोडली. तर त्या प्रवासामध्ये मी भरपूर साऱ्या ठिकाणी फिरलो. मी पुण्यामध्ये सुरुवात केली, 5 पुण्यात काम केलं ऍज अ इंजिनियर. त्यानंतर मी प्रमोट झालो ऍज अ असिस्टंट मॅनेजर. मी नाशिकला 1.5 काम केलं. त्याच्यानंतर मला इंडिपेंडंट रोल मिळाला टीम लीडरचा. माझ्याकडे टीम होती 4 इंजिनियर्सची. त्यावेळी मी मुंबई रिजन बघायचो कंपनीसाठी आणि तो जो एक्सपिरियन्स होता दॅट वॉज समथिंग विच एव्हरीबडी वेट फॉर. तर त्याच्यानंतर जी प्रोग्रेस होत गेली, त्यानंतर मी गुजरातला गेलो. मुंबईवरून मी गुजरातला गेलो, तिथे 3.5 काम केलं. तिथे मी एरिया सेल्स मॅनेजर होतो. त्या ठिकाणी मी फक्त गुजरात रिजन पाहायचो, कम्प्लीट रिजन. असं करून मला त्या 12 टेन्युअरमध्ये असा वर्सेटल एक्सपिरियन्स मिळाला ज्यामध्ये मी भरपूर साऱ्या सिटीज भरपूर सारे मार्केट्स आणि भरपूर साऱ्या एरियाजमध्ये काम करू शकलो. त्यानंतर मी ही जर्मन कंपनी जॉईन केली, आता जी म्हटलं शुंक इनटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, तर इट्स अ सबसिडरी ऑफ अ जर्मन कंपनी. इंडियामध्ये बँगलोरला हेड ऑफिस आहे, पुण्यामध्ये सेल्स ऑफिस आहे आणि सध्या मी आता वेस्ट रिजन लीड करतोय. त्याच्यामध्ये वेस्ट ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी माझ्याकडे महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, एमपी आहे, गोवा आहे आणि साऊथ कर्नाटक आहे. तो बिकॉज ऑफ माय पास्ट एक्सपिरियन्स जो होता टेगुटेक मधला, त्यामुळे मला हा मोठा एरिया मिळाला जो ऍज अ एरिया सेल्स मॅनेजर मी हँडल करतोय. आणि आता करंट कंपनीमध्ये माझ्याकडे सध्या 6 इंजिनियर्स आहेत, प्रत्येक लोकेशनला टीम आहे.
1: अच्छा, मग आता ही जर्नी जी आहे ते तुम्ही म्हणतायत की ज्यावेळेस सेकंड इयरला ऍडमिशन तुमचं झालं त्यावेळेस तुम्ही एव्हरेज स्टुडंट होतात, पण तुम्ही फायनल इयरला डिस्टिंक्शन मध्ये पास आउट होऊन पुढे गेलात, त्याच्यानंतर तुम्ही एमबीए केलं, म्हणजे ही सगळी जी जर्नी आहे ही सगळी जर्नी करत असताना तुम्ही आताचे जे स्टुडंट आहेत त्यांना काय सांगू इच्छिता की नेमकं काय असतं, कारण हे जे लाईफ आहे ह्याच्यामध्ये जे स्ट्रगल आहे हे स्ट्रगल इतकं आवश्यक आहे का तुम्हाला ते सगळं खूप चांगल्या पद्धतीने मिळत गेलं की तुम्ही जे पाहिजे होतं ते तुम्हाला ऑटोमॅटिकली तिथे मिळत गेलं की त्यासाठी पण संघर्ष करावा लागला, तुम्ही काय सांगाल असं?
0: नवीन आता जी स्टुडंट आहेत कॉलेजमध्ये किंवा येणारे जी स्टुडंट आहेत त्यांना मी फक्त एकच मेसेज देऊ इच्छितो की तुमचे बेसिक्स तुम्ही प्लीज क्लिअर करा.
1: ओके,
0: कारण इंजिनिअरिंग इज ऑल अबाउट द बेसिक्स. माझं मी फॉर्च्युनेट होतो, मी डिप्लोमाला ज्यावेळी होतो त्यावेळी मला टीचर असे होते की ज्यांनी माझं बेसिक्स क्लिअर केलं. मी त्यानंतर तेरणामध्ये आलो, इथे असे प्रोफेसर्स मिळाले मला ज्यांनी मला बेसिकमध्ये एकदम पक्क केलं. आताच्या जी जनरेशन आहे त्याच्यामध्ये थोडंसं शॉर्टकट आणि फास्ट ह्याच्यामध्ये थोडासा बिलीव्ह करतात ते. तर शॉर्टकट न लावता एज्युकेशनमध्ये बेसिक्स क्लिअर करायला पाहिजेत. ज्यावेळी तुमचे बेसिक्स क्लिअर असतात तुम्ही कुठल्याही लेवलला गेला तर तुम्हाला ते हँडल करण्यासाठी मुश्किल येत नाही. आता मी ही जर्नीतून गेलोय, ह्या जर्नीतून जात असताना मला तो एक्सपिरियन्स मिळत गेला, बट माझे बेसिक पक्के होते त्यामुळे मला कुठल्याच स्टेजमध्ये असा प्रॉब्लेम आला नाही की मला ही गोष्ट येत नाही किंवा मला कॉलेजला असताना मी हे शिकलो असतो तर काहीतरी फरक पडला असता, ती गोष्ट नाही राहिली याच्यामध्ये.
1: म्हणजे निग्लिजन्स असू नये ड्युरिंग द
0: ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली खूप थरोली अभ्यास करायला पाहिजे. फॉर्च्युनेटली टीचर्स असे आहेत तेरणाचे की ते म्हणजे एकदम बेसिक पासून तुम्हाला शिकवतात, तर त्याचा स्टुडंटनी बेनिफिट घ्यायला पाहिजे.
1: मग आता तर तुम्ही टेक्नॉलॉजीना अवेअर असणार आहेत, म्हणजे मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपण अवेअर असणार आहे. तुम्हाला काय वाटतं की काय डिफरन्स आणतो हा तुम्ही ज्यावेळेस अकॅडमिक करत होता 2001 ते 2003 दरम्यान आणि आता जे सध्या सगळं एज्युकेशन चालू आहे, ओव्हरऑल सांगतो मी फक्त इंजिनिअरिंग म्हणून नाही ओव्हरऑल एज्युकेशन बेसमध्ये तुम्हाला काय वाटतं की टेक्नॉलॉजी किती ऍडव्हान्टेज आहे किंवा किती डिसएडव्हान्टेज आहे?
0: डेफिनेटली टेक्नॉलॉजीचा जो आहे तो खूप ऍडव्हान्टेज आहे सध्याच्या स्टुडंटना, बिकॉज इन्फॉर्मेशन इज समथिंग जी त्यांना मिळते आता दॅट वॉज नॉट इझिली अवेलेबल ड्युरिंग माय टाइम.
1: ओके,
0: म्हणजे 2000 ज्यावेळी आम्हाला प्रोजेक्ट करायचे होते त्यावेळी आम्हाला सायबर कॅफेमध्ये जावं लागायचं. जो रिपोर्ट असायचा तो आम्हाला कॅफेमध्ये जाऊन एक तास इंटरनेट घेऊन, ज्यावेळी आम्हाला इंटरनेट सुद्धा ठीकसे वापरता येत नव्हतं तर तो काळ तो होता. आताच्या पिरियडमध्ये मुलांना इंटरनेट इझिली अवेलेबल आहे, ऍक्सेसिबल टू एव्हरी वन, आणि इन्फॉर्मेशन सोर्स जो आहे रिलेटेड टू जॉब, रिलेटेड टू युअर अकॅडमिक्स, रिलेटेड टू करिक्युलम हा खूप इझिली अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा नॉलेज घ्यायचंय तर स्ट्रगल ती राहिलेली नाही आता, तर त्याचा बेनिफिट नक्कीच या जनरेशनने घ्यायला पाहिजे. कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे बिटवीन कंपनीज, बिटवीन पीपल अँड बिटवीन को कलिग्स, तर त्याचा बेनिफिट घ्यायला पाहिजे.
1: अच्छा, आणि ते बेनिफिट घेण्यासाठीची जी सद्बुद्धी आहे ती पण असायला पाहिजे.
0: डेफिनेटली डेफिनेटली त्याचा वापर करता आला पाहिजे, बिकॉज आताची जी जनरेशन आहे मी पाहतो की दे आर क्वाईट बिझी इन इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप. ते न करता गुगल इज द बेस्ट वे टू फाइंड आउट, टू सर्च.
1: इट्स चॅट जीपीटी आलेला, एआय सिस्टीम खूप इझी केलेला आहे.
0: येस,
1: मग तुम्हाला जॉब पण मिळू शकेल का नाही एआय सिस्टीममुळे, हे पण आता क्वेश्चन मार्क निर्माण झाले. तुम्ही याच्याकडे कसं बघता? मग
0: कुठल्या सिस्टीममुळे?
1: एआय सिस्टीम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जीपीटी वगैरे जे हे सगळ्या सिस्टीम आलेले आहेत त्याच्यामुळे. ते असं एक परसेप्शन चालू आहे सध्या की त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे जॉब जातील किंवा जॉब भेटतील का नाही सांगता येत नाही.
0: नाही सी, ज्यावेळी आपण इंजिनिअरिंग फील्ड बद्दल बोलतो, इंजिनिअरिंग इज अ बेसिक फील्ड ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे इट्स ऍडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी.
1: ओके,
0: बट फॉर दॅट टेक्नॉलॉजी ऑल्सो वी नीड मॅन पॉवर टू हँडल दोज टेक्नॉलॉजीज. आता मेकॅनिकलचं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो कारण मी त्या फील्डशी रिलेटेड आहे म्हणून तुम्हाला सांगतो. मी आता ऑटोमेशन इज समथिंग विच इज व्हेरी रिसेंट इन मेकॅनिकल फील्ड, ज्याच्यामध्ये लाईन इंटिग्रेशन लाईन ऑटोमेशन ची कन्सेप्ट खूप फास्ट डेव्हलप होती आता. इवन दो जी कन्सेप्ट असेल, टू इम्प्लिमेंट दॅट कन्सेप्ट कोर मेकॅनिकल टीम प्रोडक्ट इंजिनिअरिंगची टीम लागतेच. त्याच्यामुळे मेकॅनिकल इंजिनियर किंवा प्रोडक्शन इंजिनियर त्यांच्यासाठी खूप ब्राईट फ्युचर आहे.
1: म्हणजे एक मूलमंत्र लक्षात येतोय आतापर्यंतचे तर आपल्या डिस्कशनमधून की बेसिक तुम्ही जे आहे ते तुमचं ते परफेक्ट केलं करायला हवं. टेक्नॉलॉजी किती जरी ऍडव्हान्स झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही मोल्ड होऊ शकता.
0: येस.
1: अच्छा, तर याच्यामध्ये आता जे फॅमिली सपोर्ट आहे तो किती महत्वाचा वाटतो तुम्हाला? कारण याच्यामध्ये तुम्ही म्हणला की 2003 नंतरच्या पासआउट नंतर तुम्ही 2007 पर्यंत वेगवेगळ्या माध्यमाचं तुम्ही स्ट्रगल करत होता, म्हणजे एमबीए असेल बाकीचे कोर्सेस असतील, तर ह्या सगळ्या ड्युरेशनमध्ये फॅमिली सपोर्ट किती लागतो? तुमच्या फॅमिली बाबतीत पण सांगा थोडस.
0: ओके, कॉलेजच्या ड्युरेशनमध्ये सांगायचं झालं तर माझे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, ते एका गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते. तर त्यावेळी एज्युकेशन सर टू बी ऑनेस्ट विथ यू एवढं कॉस्टली नव्हतं कम्पेअर्ड टू टुडेज टाइम. तर फॅमिलीनी खूप सपोर्ट केला त्यावेळी. जे काय ड्रीम्स आम्ही पाहिले की मला नाही डिफेन्समध्ये जायचंय त्यासाठी मी एक वर्ष घालणार, किंवा मला एमबीएस करायचंय, किंवा मला आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये यायचंय, फॅमिलीनी प्रत्येक वेळी सपोर्ट केला त्यामध्ये. त्यासाठी जे काय एड्स लागत होते ते त्यांनी प्रोव्हाइड केले. दे वॉर सपोर्टेड फायनान्शियली एज वेल एज मेंटली ऑल्सो. सो फॅमिलीचा रोल जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे ऍट द टाइम ऑफ एज्युकेशन, जे की डिसिजन मेकिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे.
1: कारण त्याच्यामुळे सपोर्ट होता आपल्याला पुढे जाण्यासाठी.
0: डेफिनेटली, कारण फॅमिली जर रिजिड असेल, नाही तुम्ही हे का करताय किंवा हेच करायला पाहिजे असे जे क्वेश्चन असतील फॅमिलीकडनं, दॅट बिकम्स हर्डल फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट.
1: अच्छा अच्छा, आणि सोबत वहिनी पण आज आलेली आहे, तर त्यांच्या बाबतीत पण थोडं सांगा.
0: येस, माझी वाईफ मधुरा माझ्यासोबत आहे आज. आम्ही दोघंही एमबीएला एकाच कॉलेजमध्ये होतो.
1: ओके.
0: डेफिनेटली ती माझ्यापेक्षा ज्युनियर होती कॉलेजमध्ये. सध्या ती आता भरतनाट्यम विशारद असल्यामुळे क्लासेस घेते डान्सचे.
1: ओके.
0: तर फॅमिलीचा सपोर्ट ऍट द टाइम ऑफ युअर प्रोफेशन इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. कारण कसं होतं की जसं मी तुम्हाला बोललो, माझ्या वेळच्या वेळी ट्रान्सफर होत गेल्या. म्हणजे आता गेल्या 20 वर्षांमध्ये आफ्टर कॉलेज माझे जवळपास एक 5 ते 6 तरी ट्रान्सफर झाले असतील बिकॉज ऑफ प्रोफाईल, जॉब प्रोफाईल. तर त्यामध्ये फॅमिलीचा जो सपोर्ट होता किंवा माझ्या वाईफनी ज्या प्रकारे घर हँडल केलं, कारण रिलोकेटिंग फ्रॉम वन लोकेशन टू अदर इज डेफिनेटली अ टफ चॅलेंज, ज्याच्यामध्ये फॅमिली सफर होते, फॅमिलीला घर ऍडजस्ट करावं लागतं, नवीन जागा, नवीन लोक, आणि मुलांना शाळा ऍडजस्ट करावी लागते नवीन ठिकाणी. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये वाईफचा जो रोल होता दॅट वॉज अ पिवोटल रोल.
1: अच्छा,
0: तर तिने जो सपोर्ट केला तो इट वॉज लाईक अन रिमार्केबल, लाईक अनडाऊटेबल अँड रिमार्केबल सपोर्ट होता तो.
1: बर. आता आता तुमचं इन फ्युचरमध्ये काय तुमचा दृष्टिकोन आहे की तुम्हाला आहे अशा जॉबमध्ये राहायचं आहे की ओन एखादी कंपनी स्थापन करणं असं काही करणं, असं काय तुमच्या डोक्यामध्ये आहे?
0: ओके, सी टू बी ऑनेस्ट इन दिस क्वेश्चन इज दॅट मला नोकरीच्या फील्डमध्येच राहायचंय, बट नॉट इन द मेकॅनिकल फील्ड. मला पुढे चालून असं आहे की मला टीचिंग फील्डमध्ये यायचंय, कारण माझा आता हा जो एक्सपिरियन्स झालेला आहे, जो 15-20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, अजून एक 10 वर्ष मला इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय, आणि मला त्यानंतर टीचिंग फील्डमध्ये यायचंय. एखाद्या तेरणासारख्या चांगल्या कॉलेजमध्ये जर अपॉर्च्युनिटी असेल तर डेफिनेटली वुड लाईक टू बी अन प्रोफेसर इन दिस कॉलेज.
1: हा थोडासा मला वेगळा विषय वाटतो.
0: येस.
1: कारण बरेच जणांचं मी आता बऱ्याचशा अल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज केले, पण त्यापैकी एक दोन अल्युमिनियम असे होते की ज्यांनी अगोदर लेक्चरशिप केली पण नंतर त्यांनी कंपनी जॉईन केली आणि त्यांना असं वाटलं की लेक्चरशिप मध्ये असं काही नाही असं, किंवा एकदम आता कंपनी मधला असा जॉब प्रोफाईल सोडून टीचिंग असं काही विषय.
0: ह्याच्यासाठी माझा असा दृष्टिकोन आहे की जो एक्सपिरियन्स हवा आहे इंजिनिअरिंग फील्ड, जसं मी म्हणलं की प्रॅक्टिकल आणि थिओरॉटिकल दोन्ही एक्सपिरियन्स हवेत तुम्हाला. कॉलेजमधून ज्यावेळेला आपण पासआउट होतो त्यावेळेला आपल्याकडे थिओरॉटिकल एक्सपिरियन्स खूप अबंडंटली चांगला असतो, बट जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे की मशीनिंगमध्ये ज्यावेळेला आपण काम करतो, मशीनवर ज्यावेळी आपण काम करतो, किंवा त्या रिलेटेड फील्डमध्ये ज्यावेळी आपण काम करतो, तो नक्कीच वेगळा असतो. तर थिओरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ज्यावेळी आपण एखाद्या जनरेशनला शेअर करू शकतो, डेफिनेटली त्यांच्यासाठी आपण हा एक चांगला एक्झाम्पल सेट करू शकतो.
1: म्हणजे हे तुमच्याकडे जो आता एक्सपिरियन्सचा जो तुमच्याकडे आहे तो एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचा आता न्यू जनरेशनमध्ये.
0: डेफिनेटली, डेफिनेटली.
1: अच्छा, आता आपण परत बॅक टू पवेलियन जर आलो, तुम्हाला आता ह्या कॅम्पसमध्ये आलात, तुम्हाला सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होत असणार आहेत. तर कॉलेजमध्ये केवळ अभ्यास किंवा असंच काही होतं का, मौज मजा मस्ती असा काही विषय होता?
0: नाही, त्यावेळी म्हणजे मौज मजा मस्ती सगळं चालायचं. सगळ्या फेज मधून आम्ही गेलो. त्यावेळेसचे गॅदरिंग, त्यावेळेसचे फ्रेशर्स पार्टीज हे खूप चांगलं चालायचं त्यावेळी सुद्धा. म्हणजे फक्त अभ्यास किंवा अकॅडमिकच्या मागे आम्ही नव्हतो, तर बाकी गोष्टी सुद्धा आम्ही खूप करायचो. मे बी आता त्याचं स्केल वाढलं असेल किंवा त्याचं प्रमाण वाढलं असेल. आम्ही ज्या स्केलमध्ये करायचो आता ज्या स्केलमध्ये होते, मे बी टेक्नॉलॉजीने त्याच्यावर डिफरन्स आला असेल किंवा थोडं ग्रँड स्केलमध्ये होत असेल, बट ह्या गोष्टी होत्या त्या त्यावेळी पण.
1: काय करायचं ते विचारायचं, म्हणजे गॅदरिंग मध्ये तुमचं पार्टिसिपेशन काय असायचं, तुम्ही वैयक्तिक काय करायचं.
0: त्यावेळी जे डान्स परफॉर्मन्सेस व्हायचे तर आम्ही ग्रुप डान्स करायचो कॉलेजमध्ये. मला सिंगिंगची आवड होती, बट त्यावेळी हे जे माझं स्किल होतं ते कधी समोर येऊ नाही शकलं किंवा मी आणलं नाही कदाचित. ते आता येते
1: गाणी शिकतायत की असं म्हणजे म्हणतात.
0: मी आता प्रोफेशनली पण गाणी म्हणतोय. आता पुण्यामध्ये मी शोज करतो, बऱ्याच साऱ्या नाट्यगृहामध्ये माझे शोज चालतात. तर आता हे ऍज अ सिरियस हॉबी म्हणून मी परस्यू करतोय. आता ऍज अ प्रोफेशन मी पण पाहतो
1: याला. गाण्याचं म्हणजे अगोदर लहानपणापासून होतं की अचानकच आला असा काय विषय झाला?
0: माझा आवाज सुरुवातीपासून चांगला होता असं मला वाटतं, आणि त्याला कधी मोल्ड करता आलं नाही मला. लहान असताना मी एक वर्ष शिकलो होतो, बट बिकॉज ऑफ फॅमिली कंडिशन, फायनान्शियल कंडिशन मी नाही करू शकलो. त्याला मी कंटिन्यू नाही केलं. नंतर कॉलेजमध्ये असं होतं की एज्युकेशन मध्ये असताना ह्याला स्कोप नाही मिळाला मला की मी नाही करू शकलो इंडिव्हिज्युअली. डेफिनेटली कॉलेजमध्ये गॅदरिंग मध्ये डान्सेस व्हायचे, त्याच्यात काही ऍक्ट व्हायचे, बट सिंगिंग साठी असं कधी नाही करता आलं मला. बट गेली 3 वर्ष झाले मी ह्या हॉबीसाठी खूप सिरियसली काम करतोय. त्यासाठी मी आता म्हणजे क्लास करतोय क्लासिकल सिंगिंगचा. मी सध्या शिकतोय आता आणि मी शोज पण करतोय आता.
1: मग हे असं म्हणजे आता जसं तुम्ही लास्ट 3 इयर पासून सुरू केलंय म्हटलं सिंगिंगच्या याला, मग असं आयुष्यामध्ये हा असा पण विषय होऊ शकतो म्हणजे जी कला अवगत आहे त्याला, म्हणजे जे इनबॉर्न असू शकते पण बाहेर त्याचं एक्सप्रेशन झालेलं नाहीये, त्याला असं संधी मिळू शकते आणि ते पुढे जाऊ शकते असा तुमचा अनुभव आहे?
0: नक्कीच नक्कीच. हे आपल्यावरच डिपेंड आहे. आपली कला दाखवणं हे आपलं काम आहे.
1: बरं,
0: कला जी असते ती समोरचा बघून त्याला अप्रिशिएट करतो नक्कीच. तर तुमच्यात कला असेल, तुम्ही ती जर दाखवली योग्य प्रकारे, तर त्याला प्रेक्षकांकडनं अप्रिसिएशन मिळतं. तर फक्त ते कधी कसं आणि केव्हा ह्या प्रश्नांची उत्तरं तुमची तुम्हाला शोधायची आहेत.
1: तुम्ही प्रोडक्शन मध्ये असताना वर्गात मुली वगैरे होत्या का नाही?
0: आमच्या वर्गात एकच मुलगी होती. प्रोडक्शन मेकॅनिकलचं पॅडलं की मुली नसतात. एकच मुलगी होती उज्ज्वला नावाची, बाकी नव्हत्या.
1: अच्छा, नाही तुम्ही वहिनींकडे बघितलं त्याचं काय असं रिग्रेट फील होतं किंवा भरपूर मुली असतात?
0: अब्सोल्युटली. कारण सांगतो ना की मागची जी बिल्डिंग होती ती प्रोडक्शन मेकॅनिकलची होती आणि हा जो होता तो कॉम्प्युटर सायन्स आणि आयटीचा हब होता. तर इथे मुली खूप असायच्या आणि बॅक साईडला मुलीच नाही.
1: बर,
0: असं होतं.
1: अच्छा, मग ते मी हे कशासाठी विचारलं की त्या काळातल्या ज्या स्मृती आहेत ह्या, मला वाटतं मी प्रगती कोळगेंची पण मुलाखत घेतलेली होती. ती 31 मुलगी होती, मला वाटतं त्यांचं पण प्रोडक्शन झालं होतं. ते आता सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत, काही चित्रपट निर्मिती वगैरे करतात. तर त्यांना पण हा विषय, पण हे कॉलेजमधली जर्नी आहे, त्याचे जे रिमेंबरन्स आहेत, त्याच्या ज्या आठवणी आहेत त्या खूप माणसाला चेरिश करतात. म्हणून मी हा प्रश्न विचारला. तर मला हे म्हणायचं होतं की आपण सिंगिंगची पण कला जपलेली आहे त्या काळामध्ये, म्हणजे कॉलेजमध्ये असताना आपण डान्सिंग वगैरे करत होतात. मग असं जर गाण्याची काही आवड असेल, कारण आम्ही शेवटी सगळ्या प्रत्येक अलुमिनी यायला विचारायचं की तुम्ही तुम्हाला मग शेवटी ह्या सगळ्या जर्नीमध्ये सगळ्या तर गोष्टी आनंदी झालेल्या नसणार आहेत, कधी कधी समजा ऑब्स्टॅकल आलेले असणार आहेत, कधी तुम्ही डाऊन फील करत असणार, त्यावेळेस असे कुठले गाणे होते की जे तुम्हाला प्रेरणा द्यायचे किंवा मोटिवेट करायचे असं आम्ही विचारतो, तसं तुम्हाला काय आहे नेमकं, म्हणजे कुठले असे गाणे मोटिवेट करत राहिले? कारण तुम्ही तर आता गायक आहात, त्याचे म्हणजे तुम्ही क्लासेस पण करतायत, तर तुम्हाला असे कुठले असे गाणे डोक्यामध्ये चालायचे की जर तुम्ही कधी डाऊन फील केलं असेल किंवा कधी काय केलं असेल तर तुम्हाला ते मोटिवेट करेल?
0: त्यावेळी उस्मानाबाद मध्ये सांगायचं होतं की थिएटर्सची कमी होती, पण त्यातल्या त्यात आम्ही असं मार्ग काढून पिक्चर्स बघायचो, गाणी ऐकायचो. त्यावेळी कॅसेट्स होत्या, त्यावेळी तर ऑडिओ कॅसेट्स मध्ये आम्ही गाणी रेकॉर्ड करून आणायचो आणि ती गाणी ऐकायचो. सगळ्या प्रकारची गाणी मला आवडतात आणि असं नाही की कुठलं एक पर्टिक्युलर गाणं असेल ज्याच्याने मी रिलेट करू शकेल, बट मला प्रत्येक प्रकारची गाणी आवडतात,
1: नवी जुनी सर्व.
0: येस, त्याच्यामुळे असं एक कुठलं असं पर्टिक्युलर गाणं
1: नाही,
0: असं फिक्स काही नाहीये.
1: अच्छा, मग तुमच्या आवडते गायक कोण आहेत जे आता सध्या तुम्ही सिंगिंग करता?
0: मी किशोर कुमारांची गाणी म्हणतो, मी उदित नारायणची गाणी म्हणतो आणि कुमार सानू.
1: बर,
0: मेजरली किशोर कुमार.
1: अच्छा, ज्यावेळेस तुम्ही वहिनींना भेटला त्यावेळेस कुठलं गाणं म्हटलेलं होतं तुम्ही?
0: त्यावेळी त्यांनी डान्स केला
1: होता, डान्स केला होता तुम्ही. बरं, आता आता वहिनी पण समोर आहेत आणि कॉलेजच्या तुम्ही जुन्या या सगळ्या आठवणींच्या जर्नीमध्ये पण आहात, तर तुम्ही आता कुठलं गाणं तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे सध्या?
0: ओके, कुणासाठी डेडिकेट करायचं?
1: नाही, ते कुणासाठी डेडिकेट, तुम्ही वहिनींसाठी डेडिकेट करू शकता किंवा तुमच्या ज्या ओल्ड मेमरीज आहेत त्यांच्यासाठी डेडिकेट करू शकता, कुणालाही करू शकता. सगळ्या
0: नाही, माझ्या ओल्ड मेमरीसाठी असं म्हणून नाही, वाईफसाठी एक गाणं डेडिकेट करेल, तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है.
1: नाही, असा शब्द तर मी पण म्हणू शकतो ना.
0: मी म्हणून दाखवतो तुम्हाला.

0: क्या वाटतं?
1: थँक्यू.
0: आणि खरं तर हे अनबिलिव्हेबल आहे. आता अनबिलिव्हेबल याच्यासाठी म्हणतो मी की तुम्ही अगोदर समजा अगोदरपासून जर गाणं म्हणत असतात तर मी समजू शकलो असतो, पण 3 वर्षापूर्वी तुम्ही सुरुवात केलेलं आहे आणि दॅट काइंड ऑफ डिलिव्हरी ही खूप चांगली गोष्ट आहे. तर हे म्हणजे आमचे कानं तयार झाले तर आम्ही जरी गाणं म्हणू शकलो नाही समजा, तरी सुद्धा हे गाणं खूप छान म्हटलेलं आहे.
1: थँक्यू.
0: शेवटी तुम्हाला ह्या मुलाखतीच्या शेवटी हेच गाणं ऐकवायचं की अजून कुठलं दुसरं ऐकवायचं आहे?
1: नाही, सध्या तरी हेच ऐकवायचं.
0: हेच ऐकवायचं आहे. अच्छा अच्छा. मग आता शेवटी तुम्ही वन लाईन सजेशन असं काय देऊ शकाल अबाउट युअर लाईफ जर्नी, आणि मग जे आता ऐकणारे सर्व आता विद्यार्थीच आहेत ऐकणारे असं नाहीये, आमचा ऑनलाईन ऍप पण आहे, त्यासोबत ऑफलाईन पण ऐकलं जातं आणि खूप दूरपर्यंत ऐकलं जातं, तर आपण काय सांगू इच्छित आहोत ओव्हरऑल आपल्या जीवनाला समोर ठेवून की नेमकं आयुष्यामध्ये काय असं असायला पाहिजे की जेणेकरून आयुष्य यशस्वी आणि समाधानीपणे जगता येऊ शकेल?
1: डेफिनेटली, सध्याची जी पिढी आहे जे आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये उतरणार आहेत त्यांच्यासाठी मला एकच सजेशन आहे जे की मी स्वतः फॉलो करत आलेलो आहे आतापर्यंत, की कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो. आणि दुसरं असं आहे की करिअर जे आहे, करिअर डेफिनेटली हॅज टू गो थ्रू प्रोग्रेशन. म्हणजे तुम्ही आज जर इंजिनियर म्हणून जर्नी चालू केली तर तुमची जर्नी पुढे जाऊन तुम्ही कुठल्या तरी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट किंवा जनरल मॅनेजर नक्कीच होणार आहात. बट तुम्ही शॉर्टकट अप्लाय करू नका, तुम्ही त्या प्रोसेसमधनं स्वतःला घालवा. त्या प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतःला स्वतः शिका त्याच्यामध्ये. त्या प्रत्येक माइलस्टोनचे जे प्लस मायनस आहेत किंवा त्या प्रोसेसचे जे त्रास आहेत किंवा जे बेनिफिट्स आहेत ते तुम्ही अनुभवा त्याच्यामध्ये. तेच तुम्हाला स्ट्रॉंग बनवतील. कारण आपण ज्यावेळी एका वरच्या पोझिशनला जातो डिलिव्हरेबल्स खूप जास्त असतात. त्यामुळे कुठलाही शॉर्टकट न लावता गो थ्रू प्रोसेस अँड बी ओरिजिनल, बी ऑनेस्ट इन युअर एफर्ट्स.
0: बरोबर आहे. आणि तुम्ही हा जो सगळा संदेश सांगितला जो मगापासून माझ्या डोक्यामध्ये चालला होता, म्हणजे बेसिक मात्र तुम्ही
1: डेफिनेटली
0: ते परफेक्ट

आणि आज त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसराला भेट दिली. ते रेडिओ तेरणामध्ये आले. त्यांच्या पत्नी आहेत या ठिकाणी मधुरा. त्यांची दोन्ही मुली पण या ठिकाणी आलेले आहेत. आणि या सर्व फॅमिलीसह त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा पण दिलेला. त्यासोबत खूप चांगले संदेश पण आपल्या सर्वांना दिलेले आहेत. तेव्हा मी आपल्या भावी आयुष्यासाठी ह्या पुढच्या जर्नीसाठी रेडिओ तेरणाच्या वतीनं शुभेच्छा

0: आणि कॉलेजच्या प्रोफेसर लोकांना पण शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू.
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव, आपण रेडिओ तेना ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड किंवा आयफोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोरवर किंवा ॲप स्टोरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. किंवा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील आपण उस्मानला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण radio.coe usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊनही ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना। इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर। संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। मोबाइल 94219 78078। प्राध्यापक निंबाळकर सर। मोबाइल 90 96 52 88 83। प्राध्यापक जाधव सर। मोबाइल 86 98 65 20 65। चला निरोगी धाराशिव घडवूया। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव। वेळ 9 वाजल्यापासून। गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा। आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा। चला निरोगी धाराशिव घडवूया। दिनांक 22 जुलै 9 वाजता। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव। उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: चला निरोगी धाराशी उघडूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा

0: विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तीर्णा 90.4 FM।
2: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू आणि भात पिकानंतर जगात मक्याचा 3रा क्रमांक लागतो। तर श्रोतेहो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरीपामध्ये मका पिकाची जी आपण लागवड करतो या संदर्भातील माहिती आपण करून घेणार आहोत आणि मका पीक आपल्या भागासाठी कसं फायदेशीर ठरू शकतं, सुधारित वाण असतील, पेरणीची वेळ असेल, लागवड पद्धत असेल, या सर्वच बाबींविषयी आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, सर्व तृणधान्य पिकात संश्लेषण प्रक्रिया असलेलं मका हे पीक निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होऊन त्यात जास्त उत्पादन क्षमता आढळते। अन्नधान्य व्यतिरिक्त मक्याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, सायरप, अल्कोहोल, ॲसिटिक, लॅटिक ॲसिड, ग्लुकोज, प्लॅस्टिक धागे, गोंद, रंग, कृत्रिम रबर, रेग्नीज तसेच बूट पॉलिश इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी केला जात असतो। मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारं असं पीक आहे। मात्र पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास या पिकास मानवत नाही। या पिकाच्या योग्य वाढीसाठी 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान चांगलं समजलं जातं, परंतु जेथे सौम्य तापमान आहे 25 किंवा 20 दरम्यानचं जे तापमान असतं अशा ठिकाणी वर्षभर आपण मक्याचं पीक देखील घेऊ शकतो। परंतु मंडळी, 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असल्यास उत्पादनामध्ये घट येते। परागीभवनाच्या वेळी अधिक तापमान आणि कमी आर्द्रता असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन आणि फलधारणेवर होऊन उत्पादनामध्ये घट येऊ शकते। त्यामुळे या बाबींचा बारकाव्याने अभ्यास करून मक्याचं अधिक उत्पादन मिळवण्यासाठीच्या सुधारित पद्धती देखील आपण बघू शकतो, करू शकतो, त्याच्यामध्ये चांगले उत्पादन आपण घेऊ शकतो। जमिनीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत, मका हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येतं, मात्र त्यासाठी चांगली मशागत आणि योग्य प्रमाणात खत मात्रांची आवश्यकता लागते। लागवडीसाठी मध्यम ते भारी खोल, रेतीयुक्त, उत्तम निसऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन निवडणं गरजेचं आहे। जमिनीचा जो PH आहे अर्थात सामू आहे तो 6.5 ते 7.5 असणं गरजेचं आहे। विशेषतः नदीच्या किनारी हे पीक चांगलं येऊ शकतं किंवा वाहती पाणी जिथं राहिलेले असतात, चांगल्या जमिनी असतात, तिथंसुद्धा हे पीक चांगलं येऊ शकतं। पूर्व मशागतीच्या संदर्भात बघूया तर जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी, नांगरटीमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येत असते। तसेच पिकांची दसकटे अवशेष, काडी, कचरा खोल नांगरटीमुळे जमिनीत गाडल्याने जमिनीला सेंद्रिय घटक देखील मिळत असतात, जमिनीचा पोत त्याच्यामुळे सुधारतो। यामुळे चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळणं गरजेचं आहे। हिरवळीचं खत जमिनीत गाडलेले असल्यास शेणखताची आवश्यकता नाही। सेंद्रिय खतांचा वापर सध्याच्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी वर्षातून 2 वेळेस तरी जर शक्य असेल तर आपल्या भागामध्ये हिरवळीची खतं जी आहेत ती आपण वाढवून ती जमिनीमध्ये गाडून घेणं गरजेचं आहे, ज्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला खरीप आणि रब्बीच्या वेळेस देखील होत असतो। मंडळी यानंतर बघणार आहोत सुधारित वाणांच्या संदर्भामध्ये. मक्याच्या संमिश्र आणि संकरित जाती या स्थानिक वाणांपेक्षा 60-80% अधिक उत्पादन देतात. विविध कालावधीमध्ये पक्व होणारे मक्याचे संमिश्र आणि संकरित वाण उपलब्ध असून पाऊसमान आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य वाणाची निवड करावी. महाराष्ट्राकरिता शिफारस केलेल्या संकरित आणि संमिश्र वाणाची जी माहिती आहे तीसुद्धा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून घेणार आहोत. पण सर्वप्रथम पेरणीची योग्य वेळ कोणती आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. तर सर्वसाधारणपणे 28 जून किंवा जुलैच्या सर्वसाधारणपणे आपल्या भागाचा जर विचार केला तर जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण मक्याची लागवड करू शकतो. पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे, त्यामुळे उगवण चांगली होऊन रोपांची संख्या योग्य राहते. विदर्भाने इतर भागामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात देखील आपण पेरणी करू शकतो. खरीपातील सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे की खरीपातील पेरणीस उशीर केला तर या पिकासाठी खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्यामुळे रोपांची संख्या जी आपल्याला पाहिजे असते अधिक उत्पादनासाठी तेवढी संख्या राहत नाही. तर त्याच्यामध्ये लागवड पद्धत मंडळी बघणार आहोत. उशीर आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जातींसाठी 75 सेंटीमीटर अंतरावर मार्करच्या सहाय्याने ओळे आखून 20-25 सेंटीमीटर अंतरावर 2-5 सेंटीमीटर खोल टोकन करून बियाणे चांगले झाकून घ्यावे. तसेच लवकर तयार होणाऱ्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये 2 ओळीत अंतर जे आहे ते 60 सेंटीमीटर, 2 रोपात 20 सेंटीमीटर अंतर ठेवून टोकन करावं. वरंब्यावर पेरणी करावायची असल्या सरीच्या बगलेत मध्यावर 1 बाजूला जाती परतवे अंतर ठेवून पेरणी करणं खूप गरजेचं आहे. आता बियाण्याचे प्रमाण किती असणं गरजेचं आहे, बीज प्रक्रिया कशी असली पाहिजे हे सुद्धा जाणून घेणार आहोत मंडळी. 1 हेक्टर पेरणीसाठी 15-20 किलो बियाणं लागतं. पेरणीपूर्वी 2-2.5 ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळावे म्हणजे कर्पारोगाचं नियंत्रण करता येऊ शकतं. तसेच ॲझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धक 15 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळल्यास उत्पादन क्षमता ही अधिकची राहू शकते. मंडळाच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मका लागवड पद्धती जी आहे याच्या संदर्भातील माहिती आपण करून घेत आहोत. रासायनिक खत मात्रा बघूयात मंडळी. मका पीक जमिनीतून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य शोषून घेतं, त्यामुळे यास खादाड पीक देखील म्हटलं जातं. अधिक उत्पादनासाठी संतुलित रासायनिक खतांचा पुरवठा करावा. मका पिकाला दाणे भरण्याच्या वेळेस नत्राचा पुरवठा आवश्यक असतो. निचऱ्याद्वारे नत्राचा ऱ्हास होतो म्हणून नत्र खत मात्रा विभागून द्यावी. परंतु संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावं. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंकची कमतरता असल्यास प्रति हेक्टरी 20-25 किलो झिंक सल्फेट पेरणीच्या वेळी देणं गरजेचं आहे. पेरणीवेळी रासायनिक खते 5-7 सेंटीमीटर खोलवर आणि जमिनीत चांगली मिसळून द्यावीत. उभ्या पिकात मात्र नत्राची जी मात्रा आहे मका ओळीपासून 10-12 सेंटीमीटर दूर अंतरावर देणं गरजेचं आहे. पेरणीनंतरची जी काळजी आहे मंडळी तीसुद्धा जाणून आपण घेणार आहोत. पक्षी राखण खरीप हंगामात पेरणीनंतर उगवण 5-6 दिवसात होते. पीक उगवत असताना कोवळे कोंब पक्षी उचलतात, परिणामी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन घटत असतं. त्यामुळे पेरणीनंतर सुरुवातीच्या 10-12 दिवसापर्यंत पक्ष्यांपासून संरक्षण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तसेच पीक दुधाळ अवस्थेत असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात, म्हणून अशावेळी पिकाची राखण करणं गरजेचं आहे. विरणीचं मंडळी बघणार आहोत. मका उगवणीनंतर 8-10 दिवसांनी विरळणी करून एका चौफुल्यावर जोमदार एकच रोप ठेवून विरळणी करावी, त्यामुळे पिकांची चांगली वाढ जोमदार होते. गरज भासल्यास पीक उगवणीनंतर त्वरित नांग्या भरणं देखील गरजेचं आहे. पिकात जास्त पाणी किंवा दलदल नसावी. मका पेरणीनंतर सुरुवातीच्या 20 दिवसांपर्यंत पिकात जास्त पाणी किंवा दलदलीची स्थिती निर्माण झाल्यास कोवळी रोपे पिवळी पडतात आणि मरून जातात, कारण मक्याची रोपावस्था या स्थितीत खूप संवेदनशील असते. म्हणून पेरणीनंतरच्या 20 दिवसापर्यंतच्या काळात पिकात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता शेतकरी बांधवांनी घेणं खूप गरजेचं आहे. मंडळी अंतर्मशागतीच्या संदर्भात बघणार आहोत. मका पिकाची वाढ सुरुवातीच्या काळात जलद होत नाही, तसेच तणांचा मका पिकाशी अन्नद्रव्य आणि पाणी यावर स्पर्धा करण्याची कालावधी जो आहे तो 15-35 दिवसापर्यंतचा असल्याने तणांचा या कालावधीमध्ये बंदोबस्त केल्यास उत्पादन अधिक मिळू शकतं. तसेच तण नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार

ने रुंद लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानातून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची अधिक गरज आहे. खरीप हंगामात निश्चित आणि विस्तृतपणे पावसाची विकरण असणाऱ्या भागात मका जिरायती खाली घेता येऊ शकते. पिकाच्या महत्त्वाच्या अशा अवस्था पाण्याच्या ताणास खूप संवेदनशील आहेत. म्हणून खरीप हंगामात पावसात खंड पडून पाण्याचा ताण निर्माण झाल्यास पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थेत या काळात संरक्षित पाणी देखील घेणं खूप गरजेचं आहे. आता मका पिकाच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्या मंडळी बघणार आहोत. त्याच्यामध्ये रोप अवस्था आहे. मक्याचे दाणे पक्व होतास त्यामध्ये उगवण शक्ती प्राप्त होते. पक्व झालेल्या दाण्यांमुळे सुप्त अवस्था नसल्यामुळे कणीस पावसात सापडल्यास झाडावरच दाण्याची उगवण होऊ शकते. रोप अवस्था काळ अल्प असतो. तर वृद्धी काळ हा काळ साधारणपणे पिकाच्या उगवणीनंतर 30 ते 45 दिवसांचा असतो. या अवस्थेमध्ये झाडाच्या खालून 5व्या खड्यापर्यंत दुय्यमुळे निघतात, ती जमिनीत रुजतात, त्यामुळे झाडाला बळकटी येते. या अवस्थेत झाडांची झपाट्याने वाढ होत असते. तुरा येण्याची अवस्था आहे. कणसे लागण्याचा जो कालावधी आहे तोसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. मक्याचे वरचे टोकापासून तुरा बाहेर पडल्यानंतर 2 ते 3 दिवस झाडाच्या एकूण पानांपैकी मधल्या प्रथम कणीस बाहेर पडण्यास सुरुवात होते. या कणसातून स्त्री केसर बाहेर पडतात. या स्त्री केसरावर तुऱ्यामध्ये निघणारे पुंकेसर पडून त्यांचे संयुगीकरण होते, बीजधारणा होते. या कणसावर त्या पाण्याच्या वरचे पानातून कणीस बाहेर येण्यास सुरुवात होते. कणीस निघण्याचा संयुगीकरणाचा कालावधी साधारणपणे 50 ते 70 दिवसापर्यंतचा असतो. बीजधारणा झाल्यावर तर कणसात दाणे भरण्यास सुरुवात होते. दुधाळ अवस्था जी असते दाणे भरताना प्रथम दाणे पक्व न होता हुरडा होण्याचा काळ हा आपल्याला समजता येईल. हा काळ 4 ते 5 आठवड्यांचा असतो. या काळात झाडाच्या शुष्क भागात सक्रिय वाढ होत असते. मंडळीनंतर बघणार आहोत मक्यामधील जी आंतरपिकं जी आहेत आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये मक्याच्या 2 ओळीत अधिक अंतर असल्यामुळं कमी पसारा असल्याने पिकाची सावली कमी पडते. त्यामुळे सूर्यप्रकाशाचा कार्यक्षमपणे वापर आणि 2 ओळीतील असलेल्या जागेवर लवकर येणारी कडधान्ये उडीद, मूग, चवळी, तेलबिया, भुईमूग ही आपण आंतरपिके यशस्वीरित्या घेऊ शकतो. मक्यामध्ये भुईमूग हे आंतरपीक जोडवळ किंवा सोडओळ पद्धतीनं घेता येऊ शकते. पेर भातामध्ये बहुतांशी शेतकरी मका हे मिश्र पीक मुख्यतः हिरवी कणसे आणि चारा यासाठी घेत असतात. आपल्या भागामध्ये सोयाबीनचं पीक असेल त्या ठिकाणीसुद्धा सोयाबीनमध्ये आपण काही ठिकाणी मक्याचे बीज टाकू शकतो. त्याच्यामुळं एकतर पक्षी थांब्याची व्यवस्था देखील शेतकरी बांधवांना करता येईल आणि मक्याच्या कणसाचा आनंद देखील शेतकरी बांधवांना घेता येऊ शकतो. त्याच्यामुळं मक्यामध्ये कुठलंही आंतरपीक आपण उत्तम प्रकारे घेऊ शकतो. मंडळी यानंतर बघणार आहोत आपण मक्यावरील ज्या किडी आहे त्याच्यामध्ये खोड किडा किंवा त्याच्यानंतर कणसातील आळी, त्याच्यानंतर गवती नाकतोडा या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला मका पिकामध्ये दिसून येतो. यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आपण त्या ठिकाणी उपाययोजना करू शकतो आणि फवारणी देखील आपण याच्यावरती करू शकतो. श्रोते हो, यानंतर जे मक्याचे सुधारित वाण आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत त्याच्या संदर्भात जाणून घेणार आहोत. पहिला वाण जो आहे मांजरी संमिश्र वाण आहे. उत्पन्न जे आहे ते 40 ते 50 क्विंटल हेक्टरी निघू शकतं. पंचगंगा आहे, याचं जे हेक्टरी उत्पादन आहे ते 40 ते 50 क्विंटल हेक्टरी असू शकतं. करवीर आहे संमिश्र वाण आहे 50 ते 55 क्विंटल आणि आफ्रिकन टॉल संमिश्र वाण चाऱ्यासाठी वापरलं जातं. तर हे सुधारित वाण देखील शेतकरी बांधव आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये वापरू शकतात. त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांनी मक्यासाठी आपल्या भागामध्ये जो आपला भाग असेल पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, ज्या भागामध्ये आपण मक्याचं पीक घेऊ इच्छिता त्या भागामध्ये जे सुधारित वाण प्रचलित आहेत, प्रचलित वाण काही भागामध्ये असतात, असे प्रचलित वाणसुद्धा आपले शेतकरी बांधव वापरू शकतात. किंवा सध्या विद्यापीठं जी आहेत आपली कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून काही वाणांची शिफारस देखील करण्यात येत असते. अशा वाणांची माहिती शेतकरी बांधव हे कृषी विभागाकडून घेऊ शकतात. आपल्या भागामध्ये कृषी सहायक असतील, कृषी सल्लागार असतील, अशांकडून सुद्धा या वाणांची माहिती उत्तम प्रकारे मिळू शकते. परंतु मंडळी
कमी कालावधीमध्ये असेल, जर आपल्याला अधिक मक्याचं उत्पादन घ्यावयाचं असेल, तर या सर्व बाबींचा वापर आपले शेतकरी बांधव करू शकतात.

0: आणि या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये एक वाढ असेल किंवा एकच पीक मक्याचं आपण घेऊ शकतो किंवा आंतरपीक पद्धत जर आपण वापरायची असेल त्यामध्ये सुद्धा मक्याचा आपण चांगल्या पद्धतीनं वापर करून अधिकचा नफा मिळवू शकतो. तर आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये खरीपासंदर्भातील एका नव्या विषयासह. तोपर्यंत आपण ऐकत रहा शिवार वार्ता आणि रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.
2: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
3: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
2: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
3: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
2: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65.

0: चल चल गणित पढ़ू नको।
1: माझ्या अंगणात माझ्या अंगणात पुरी तुझं काय काम का मी तर नाम वाला।

तकुणी मला जंगली मां वा पागल मजनू मरा वा तकुणी मला जंगली मरा वा पागल मजनू मरा मी प्रेम दीवाना झालो राणी ये अशी ये ना आता कोणी मला जंगली

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपली पसंत, आमची आवड। मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच रेडिओ .coe उस्मानाबाद .in

0: radio13.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच चित्रपटातील सदाबहार गीत, श्रवणीय गीत आम्ही आपल्या समोर दररोज घेऊन येत असतो. आज याच मालिकेअंतर्गत एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील आजचा आपला जो चित्रपट आहे तो चित्रपट आहे 24 मार्च 2000 साली प्रदर्शित झालेला चित्रपट दुल्हन हम ले जाएंगे. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी. डेव्हिड धवन यांची खासियत आपल्या सर्वांनाच माहीत आहे की कॉमेडी आणि ॲक्शन दोन्ही प्रकारच्या मूवीज त्यांनी बनवलेल्या आहेत आणि ज्या मूवीज भारतामध्ये खूप लोकप्रिय ठरलेल्या आहेत त्यांच्या सिरीज नंबर 1ची खूप गाजलेलीच आहे. त्याचबरोबर जगामध्ये ज्या सर्वाधिक बिझनेस करणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या चित्रपटामध्ये त्यांच्या 1-2 चित्रपटांची नावं देखील आहेत. त्याच्यामध्ये आंखे या चित्रपटाचा आपल्याला प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्यांचे अनेक चित्रपट त्यांच्या मसाला फॉर्म्युल्यामुळे यशस्वी त्यांनी करून दाखवलेले आहेत आणि हाच पायंडा किंवा हीच पद्धती दुल्हन हम ले जाएंगेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांसमोर आणली. रोमॅन्टिक कॉमेडी या गटातील हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला. एक फूल तीन कांटे या चित्रपटाची ही रिमेक होती. तेव्हा आज आनंद घेऊयात दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीत. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील गीतं आपण ऐकत आहात. आता या चित्रपटाच्या कथेचा सारांश थोडक्यात आपण बघणार आहोत. 1960 साली प्रदर्शित झालेल्या एक फूल चार कांटे या चित्रपटाहून हा चित्रपट भेटलेला होता. तीन मामा आणि त्यांची भाची आणि तिचा प्रियकर असा हा सगळा मामला होता. सपनाचे लग्न आपल्या पद्धतीनं आपल्या पसंतीच्या मुलाबरोबर व्हावे असे तिघांनाही वाटत राहते. मग सपना राजाला तिन्ही मामाकडे पाठवते आणि तो तिघांचंही मन जिंकतो आणि शेवट गोड होतो. अशी सर्वसाधारण कथा, परंतु पटकथा आणि मसाला फॉर्म्युला या जोरावर 2000 साली हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करून गेला. तेव्हा आज आनंद घेऊयात दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सदाबहार गीतांचा.

दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले सलमान खान, करिश्मा कपूर, कादर खान, सतीश कौशिक, जॉनी लिव्हर, ओमपुरी, अनुपम खेर, दीपक तिजोरी आणि परेश रावल एवढ्या तगड्या कलाकारांची फौजच डेव्हिड धवन यांनी उभा केली होती. सर्वच कलाकारांनी उत्तम असा अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून सादर केला. करिश्मा आणि सलमानची जी मॅचो केमिस्ट्री होती त्याने सुद्धा प्रेक्षकांचं खास मनोरंजन केलं. तेव्हा आज आपण आनंद घेऊ.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीत. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

श्रोते हो, दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रसिद्ध संगीतकार हिमेश रश्मिया यांनी, तर गीतं लिहिली होती सुधाकर शर्मा यांनी. या चित्रपटाच्या यशामध्ये संगीताचं योगदान खूप मोठं आहे. सर्वच गाणी उडत्या चालीची आणि ठेका धरायला लावणारी अशीच होती. या चित्रपटाची गीतं गायली होती कुमार सानू, अलका याज्ञिक, सोनू निगम, सुरेश वाडकर आणि शंकर महादेवन यांनी. 2000 साली हा आल्बम बेस्ट सेलर आल्बम ठरला होता. तेव्हा आज आपण आनंद घेतो आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सदाबहार गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीत। आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहोत दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुपरहिट गीत. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेअंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65.
2: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बिग स्टार शो. बिग स्टार शोच्या माध्यमातून आपण विविध अशा कलावंतांना भेटत असतो आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करत असतो. आणि आजचे देखील आपले बिग स्टार शोमधले जे बिग स्टार आहेत ते देखील खूप बिग बिग बिग स्टार आहेत. खरं तर त्यांचं जे म्युझिक आहे ते नेहमीच आपल्याला मनातून हृदयातून आपल्याला नेहमी सतत आनंद देत राहिलेले आहेत. मंडळी, आपल्याला सर्वांना ईश्वरानं सर्व समान दिलेलं आहे, परंतु कधी कधी जन्म माणसाच्या हातामध्ये नसतो. म्हणूनच त्याच्या जन्माच्या ठिकाणाबद्दल आणि त्याला मिळालेल्या वारशाबद्दल आपण चर्चा करतोच, परंतु या वसुंधरेवर काही प्रतिभा अशा उतरतात ज्यांना स्वतःचं एक वेगळंच अस्तित्व असतं, ज्या काय मिळालं आणि नाही या पलीकडच्या असतात आणि त्या स्वकर्तृत्वावर आपलं वेगळेपण सिद्ध करतात. आजच्या आपल्या बिग स्टार शोच्या माध्यमातून अशाच एका खास स्टारला आपण भेटणार आहोत, ज्यांनी जन्मतः अंध असतानाही संगीताला मात्र नवी दृष्टी दिली. असे महानतम गीतकार आणि संगीतकार आहेत हिंदी सिनेमाचे तरल संगीतकार रवींद्र जैन. तेव्हा चला आज जाणून घेऊयात या दृष्ट्या संगीतकाराला. आजचे आपले बिग स्टार रवींद्र जैन.

आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा, आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत महान संगीतकार रवींद्र जैन. रवींद्र जैन यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1944 मध्ये अलीगड येथे झाला. रवींद्र जैन यांचे वडील इंद्रमणी जैन हे संस्कृतचे मोठे विद्वान होते. त्यांच्या आईचं नाव किरण देवी होतं. रवींद्र यांना 7 बहीण भाऊ होते. त्यांच्या बॉलिवूड पदार्पणाच्या अगोदर रवींद्रजी खास शैलीत भजन गायन करायचे. रवींद्र जैन हे तिसरे अपत्य होते, परंतु जन्मता अंध असल्यानं त्यांचं काय होणार अशी चिंता सर्वांनाच लागली होती. परंतु त्यांच्या भाग्यात काहीतरी अफलातून आहे याची साधी कल्पनाही कोणाला नव्हती.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत, आणि आजचे आपले बिग स्टार आहेत महान संगीतकार रवींद्र जैन. ऑल इंडिया रेडिओ साठी रेकॉर्डिंग करत असताना रवींद्र जैन यांची राधेश्याम झुंझुनवाला यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर मुंबईत आल्यावर जैन यांना मोठ्या निर्मात्यांसोबत काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. 1972 मध्ये कांच और हिरा या चित्रपटाद्वारे सुरुवात केली. मोहम्मद रफी यांच्या आवाजात पहिलं गीत रेकॉर्ड केलं, पण ते रिलीज झालं नाही. अनेक प्रकारच्या स्ट्रगल केल्यानंतर रवींद्र जैन यांना एक मोठी संधी राजश्री प्रोडक्शनने दिली, आणि त्यांना मिळाला पहिला मोठा ब्रेक, तो सौदागर या चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटातील सगळीच गीतं ही प्रचंड लोकप्रिय ठरली, आणि रवींद्रजी प्रस्थापित संगीतकाराच्या यादीत जाऊन बसले, आणि इथूनच त्यांचा प्रवास सुरू झाला.

आपण एक तहत रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. जे श्रोते आत्ता आपला लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असतील त्यांनी मला 9970509 वरती आपला हा कार्यक्रम त्यांना कसा वाटतोय हे सांगायचं आहे. आणि आजचे आपले बिग स्टार जे आहेत ते अतिशय जे आपल्याला नेहमी आनंद देतात त्यांच्या संगीतातून असे महान संगीतकार रवींद्र जैन यांचा प्रवास जाणून घेतोय आपण आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. मंडळी, सौदागर नंतर त्यांचे राजश्री प्रोडक्शन बरोबर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट आले. यामध्ये गीत गाता चल, चितचोर, पहेली, अखी ओके झरोके से, अबोध, विवाह, एक विवाह ऐसा भी असे सुपरहिट चित्रपट रवींद्रजींनी दिले. याच चित्रपटाच्या माध्यमातून रवींद्र जैन यांच्या संगीताची जादू रसिकांच्या मनावर आपलं अधिराज्य गाजवत होती. त्यातूनच त्यांना आरके बॅनरमधील राज कपूर, बी आर चोपडा आणि रामानंद सागर यांच्या बॅनरखाली काम करण्याची संधी मिळाली.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत महान संगीतकार रवींद्र जैन. मंडळी, कोणाच्याही जीवनामध्ये अशी एक संधी येते जी सोनं करून जाते, तशी संधी त्यांना मिळाली ती राम तेरी गंगा मेली या चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटातील प्रत्येक गीत हे मनाचा ठाव घेणारं असंच होतं. या सर्व गीतांचं लिखाण हे रवींद्र जैन यांनीच केलं आणि त्यांच्या या चित्रपटातील कामगिरीने त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला.

बिक्सा शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिक्सा शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिक्सर आहेत रवींद्र जैन. मंडळी, या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक विविध प्रयोग होत असतात. असाच प्रयोग रवींद्रजींनीही केला आणि या इंडस्ट्रीला दिले 3 खास गायक. यामध्ये हेमलता, जसपाल सिंग आणि यशुदास यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. यशुदास आणि रवींद्रजी यांच्या गाण्यांनीही धूम केली आणि इंडस्ट्रीला मिळाला एक रेशमी आवाज यशुदास या नावानं.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा, आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आज आपण जाणून घेतोय महान संगीतकार आणि गीतकार रवींद्र जैन यांचा जीवन प्रवास.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा, आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आज आपण जाणून घेतोय महान संगीतकार आणि गीतकार रवींद्र जैन यांचा जीवन प्रवास.

आपण एकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत आनंद घेताय बिग स्टार शोचा. आणि जे श्रोते आत्ता लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असतील त्यांनी मला 9970509 वरती हा कार्यक्रम त्यांना कसा वाटतोय हे मला निश्चित सांगावं. श्रोते हो, आजचे आपले बिग स्टार आहेत महान गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन. रवींद्र जैन यांचा प्रवास आपण आजच्या बिग स्टार शो मधून जाणून घेतोय. रवींद्रजी यांना फक्त हिंदी सिनेमातच यश मिळालं असं नाही तर छोट्या पडद्यावरही त्यांनी कमाल केली. रामानंद सागर यांच्या रामायण या पहिल्या ब्लॉकबस्टर मालिकेच्या संगीताची आणि गीताची जबाबदारी त्यांनीच पेलली आणि रामायणचं संगीत रामायण झालं. त्यांनी रामायणच नाही तर अलिफ लैला साईबाबा अशा मालिकांसाठीही संगीत आणि गीतकार म्हणून भूमिका पार पाडल्या.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत महान संगीतकार आणि गीतकार रवींद्र जैन. मंडळी, रवींद्र जैन यांच्या अर्धांगिनीचाही किस्सा फारच रंजक आहे. त्यांच्या पत्नी दिव्या यांच्याशी एक स्टेज प्रोग्रामवरती त्यांची भेट झाली. त्या दर्शक रूपात होत्या, तरीही रवींद्रजींचा आवाज ऐकून त्या एवढ्या प्रभावित झाल्या की त्यांना रवींद्रजी अंध आहेत आणि सर्व माहीत असूनही त्यांनी त्यांच्यासोबत लग्न गाठ बांधली.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा, आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आज आपण जाणून घेतोय महान संगीतकार आणि गीतकार रवींद्र जैन यांचा जीवन प्रवास. रवींद्र जैन यांनी स्वतः अंध असतानाही आपल्याला दिव्य अशा संगीतानं अनेकांच्या मनाला प्रज्वलित केलं. रवींद्रजी यांच्या तरल संगीतानं प्रत्येकाच्या मनाच्या तारांना कंपित केलं. यांच्या संगीतामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय संगीताची झलक होती. त्यांच्या शब्दांमध्ये एक वेगळी शैली होती जी एक उत्तम प्रकारच्या संगीतासाठी प्रेरक ठरली. रवींद्रजी यांचा हा अचाट अचाट प्रवास पाहता एक नवी ऊर्जा आपल्यालाही मिळते, कारण आपल्या प्रत्येकाला ईश्वरानं काही ना काही देऊन पाठवलं आहे. गरज असते ती गोष्ट बाहेर काढून नवी दृष्टी निर्माण करण्याची. म्हणूनच खऱ्या अर्थानं रवींद्र जैन हे आहेत रेडिओ तेरणाचे बिग बिग बिग स्टार.

याच नोटवरती मी आरजी प्रगती आजच्या बिग स्टार शो मध्ये इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत. त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आपल्या रेडिओ तेरणावरती आजचे आपले बिग स्टार होते महान गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 वरती. तर पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तेरणावरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा।
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं,
5: ना
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.